नमस्कार, सोलापूर सुप्रभात। एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 11/1948 अर्थात 3 जुलै 2026। सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत। आमची

सनेवर राग देसकर आपण ऐकत आहोत. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता तथा काही क्षणातच हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: जय गणेश। आज संकष्टी चतुर्थीला पूजन गणरायाचे नारळ दुर्वा लाल फुलासोबत उकडीचे मोदक अन्नपूर्णाचे
1: निर्मिती सर्वांची पसंती अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
1: अन्नपूर्णा मिठाई।
3: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केलाय कमलाकर भागवत यांनी।

सकाळचे 6:15 झाले आहेत. मंगलप्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भक्तिरचना. गायक आणि गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: आताच आपण समूह स्वरात पारंपरिक आरती ऐकलीत आणि याबरोबरच आजचा मंगलवार बाधा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 22 मिनिटं झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले, विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील पहिला श्लोक पाहत आहोत.
3: ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्.
2: त्यात श्री भगवान काय म्हणतात की अर्जुना, जे ज्ञान प्राप्त झाल्यावर धर्म अधर्म याचा अर्थ पाप पुण्य या दोन्हीपासून मुक्त होशील ते ज्ञान तुला मी विज्ञानासह सांगणार आहे. पर तुलाच का सांगणार आहे याचं कारण आहे की तू निर्मत्सर आहेस. मी जे सांगावं किंवा ते श्रवणाचा अधिकार तुझ्यात आहे. याविषयी ज्ञानोबराय बोलतात की तरी पर्यसिगा प्राज्ञा तू आस्थेची संज्ञा बोलली गोष्टीची अवज्ञा निळसी करू. अर्जुना ऐक, तुला का सांगतो, तू प्राज्ञे बुद्धिमान आहेस. अगदी श्रद्धेचं दुसरं नाव म्हणजे तू आहे आणि आम्ही जे सांगतो त्याची अवज्ञा तू कधीच करत नाहीस. म्हणून तुला सांगणार आहे, मुंडाहून बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले ते सांडी का विखुरी गेले म्हणून काही. अरे भूमी जी मशागत करून तयार आहे तिथे जर आणखीन पेरणी केली तर ते वाया गेलं म्हणता येतं का अर्जुना? त्याप्रमाणे तुला सांगणं वाया जात नाही. आणि अगदी तुझा अधिकार कोणते म्हणशील तर ज्ञानोबाच्या भाषेत, या लगी सुमनू आणि शुद्ध मती जो अनिंदक अन्यन्य गती पैगा गौप्यही तयाप्रती चावळी जे सुखी, असा नियम आहे. जो सुमनू ज्याचं मन चांगलं आहे, बुद्धी पवित्र आहे, कोणाचीही निंदा करत नाही आणि आपल्या गुरुंना जो अनन्य भावाने शरण आलेले आहे त्यालाच हे ज्ञान सांगावं अगदी, असं ज्ञानोबाचं पण म्हणणं आहे. आणि आता तरी प्रस्तुत गुणीही तुझं वाचून आणिक नाही अर्जुना. हे सगळे गुण तुझ्यात आहेत. तुझं मन चांगलं आहे, पवित्र बुद्धी आहे, तू अनिंदक आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला शरण आलाय ना, आणि त्यामुळे तुझ्या ठिकाणी हे लपूनवर कासारत आहे. तैसे जी जाणतील यासाठी संसार संसाराच्या गाठी लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियाच्या, त्यामुळे जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हा संसार संसाराच्या मात्र सोडून देऊन आपण मात्र मोक्षाला प्राप्त होतो असं ज्ञान तुला मी सांगणार आहे असं भगवान म्हणतात. या पहिल्या श्लोकातून अगदी देवाची प्रतिज्ञाच आहे की तुला अशा प्रकारची ब्रह्मविद्या मी आज तुला सांगणार आहे असं भगवान म्हणतात. त्यानंतर आपण दुसरा श्लोक पाहतो.
3: राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्.
2: या दुसऱ्या श्लोकात भगवान म्हणतात की अर्जुना, तुला जे ज्ञान सांगणार आहे ते कसं आहे, सर्व विद्येमध्ये सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे, सर्व गुह्यांचं गुह्य आहे, अत्यंत पवित्र आणि सर्व पवित्रात पवित्र आहे. त्याचा अनुभव घेतला असता ते ज्ञान धर्माला धरून आहे, मिळवायला अत्यंत सोपं आहे व प्राप्त झाल्यावर कायम राहणारे आहे. म्हणून अशा प्रकारचं सर्वोत्तम ज्ञान तुला मी सांगणार आहे. तर याचाच अनुवाद करताना माऊली म्हणतात की जे जाणणे या सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो. अर्जुना हे ज्ञान कसं आहे, जाणणे या जे जाणून घ्यायला योग्य असलेल्या विद्येच्या गावामध्ये ते गुरुत्वाच्या पदावरच आहे. गुरुत्वाची आचार्य पदवी ज्या ज्ञानाला प्राप्त आहे आणि सगळ्या गुह्यांचा स्वामी आहे आणि शिवाय सगळ्या पवित्रांचा राजा असलेलं ज्ञान आहे ते तुला मी सांगणार आहे.

0: तर ज्या विद्या जाणून घेण्यायोग्य आहेत म्हटलं त्यापैकी दोन विद्या आहेत, एक पराविद्या आणि दुसरी येते अपराविद्या. अपराविद्या सर्व अविद्यारूप संसाराने दुःखदायकच आहेत. जेवढ्या अविद्यारूप आहेत म्हणजे अपराविद्या त्या अविद्यारूप आहेत. याचा अर्थ मनुष्य जन्मात आलो आपण तर अविद्याजन्य असल्या विद्याच प्राप्त करतो आपण, आणि त्यामुळे त्या विद्या आहेत ना आणि दुःखदायक आहेत, संसाराला पुनरावृत्तीला कारण आहेत. पण पराविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या आहे, ती अविद्याजन्य सकळ कारण दुःख निर्मूलन करून सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारी आहे, आणि ही सर्व विद्या श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानियाच्या राजाने सुद्धा तिला आचार्य अशी पदवी दिलेली आहे, आणि ती विद्या म्हणजे ब्रह्मविद्या अर्थात ब्रह्मज्ञान तुला मी सांगणार आहे असं भगवान या श्लोकात बोलून गेलेले आहेत.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला. श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण न्यूज ऑन एआर या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टावरही ऐकू शकता. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकाल. श्रोते, आता या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधररावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधररावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
2: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
5: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं.
5: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
3: मोबाईल 90 96 222 325.
6: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. सोलापूर शहरातील उड्डाणपुलांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. आषाढी वारीतील मानाच्या दिंड्यांना राज्य सरकारकडून 2.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आणि सोलापुरात आजपासून वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा. आता घडामोडी विस्तारानं. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या ऐतिहासिक महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला विरोधकांच्या पाठिंब्यासह मंजुरी मिळाली आहे. या विधेयकामुळे शेतात राबणाऱ्या महिलांना आता कागदोपत्री महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख आणि ओळखपत्र मिळणार आहे. यात महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीची तरतूद असून मत्स्य व्यवसाय आणि पशुपालनातील महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता दिली जाईल. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही असंही यावेळी सांगण्यात आलं. सोलापूर शहरातल्या 2 उड्डाणपुलांसंदर्भात रखडलेल्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 2 वाजता मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध शासकीय विभागातील प्रलंबित अडथळ्यांवर निर्णय होण्याची शक्यता असून या बैठकीकडे सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिलं होतं. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भूसंपादनासंदर्भातील सर्व अडचणीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बोरामणी विमानतळाच्या जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला असून आजच्या बैठकीत या विषयावरही चर्चा होणार आहे. आषाढी वारीसाठी राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या 1400 मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचं विशेष अनुदान मंजूर केलं आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून या निधीचं थेट वितरण केलं जाणार असून यामुळे लाखो वारकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. यासाठी शासनानं 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांनी वीज ग्राहकांच्या स्मार्ट मीटरचा प्रश्न लावून धरला. सोलापुरात शहरात स्मार्ट मीटर बसवल्यापासून नागरिकांची वीज बिलं दुप्पट किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढल्याच्या तक्रारी त्यांनी सभागृहात मांडल्या. या वाढीव बिलामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या समस्येची गंभीर दखल घेऊन वाढीव बिलांबाबत सरकार काय उपाययोजना करत आहे आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण कसं केलं जाणार याबाबत शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी जोरदार मागणी आमदार कोठे यांनी विधिमंडळात केली आहे. उजनी धरणातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारनं प्रायोगिक तत्वावर मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागानंही याला सहमती दिल्यानं लवकरच ई निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतासाठी गाळ वाहून नेत असल्यास त्यांना रॉयल्टीमधून सूट देण्यात येणार आहे. धरणातील गाळ काढल्यास धरणाची जलसाठा क्षमता वाढेल, पाण्याचं आयुष्य वाढेल आणि भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल असं जलतज्ञांचं मत आहे. राज्यातील अनेक खासगी आणि सीबीएसई शाळांकडून विशिष्ट दुकानातूनच वह्या आणि पुस्तकं खरेदी करण्याची सक्ती करून पालकांची लूट केली जात असल्याचा मुद्दा विधिमंडळात काल उपस्थित झाला. यावर कोणत्याही शाळेनं अशी सक्ती करू नये, तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. तसंच अशा शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमली जाईल असं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं आहे. सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट बहुमत असल्यानं महापालिकेच्या सर्व 7 विशेष समित्यांची सभापती निवड बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडीमध्ये महिला आणि बालकल्याण समितीसाठी निर्मला जंगम, स्थापत्य समितीसाठी विजय चिप्पा, विधी समितीसाठी सत्यजित वाघमोडे आणि वैद्यकीय समितीसाठी सुनील खटके यांचे अर्ज आले आहेत. तसंच शहर सुधारणा समितीसाठी स्वाती बडगू, मंडई समितीसाठी राजशेखर पाटील तर कामगार कल्याण समितीसाठी श्रद्धा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विरोधी पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं आज यासाठी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब होईल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीनं ग्रामीण भागातील युवक युवती महिला आणि दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी ई रिक्षा वाटप योजनेअंतर्गत 1,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसंच ग्रामीण भागातील युवकांचं पोलीस भरतीचं स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ब्युटी पार्लर, संगणक, डिजिटल कौशल्य आणि शिवणकाम यासारखे प्रशिक्षण दिले जाणार आहेत अशी माहिती समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी दिली. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर.

0: वरून ऐकत आहात। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे। जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या 45 दिंड्यांमधील सुमारे 12,000 वारकऱ्यांसाठी ही विशेष आरोग्य सेवा दिली जात आहे। यासाठी पालखी मार्गावर फिरती वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिका आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात असणार आहेत। कालपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 39 लाख मतदारांसाठी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे। नियुक्त केलेल्या 3,723 बीएलओनी दररोज 100 ते 150 एपिक फॉर्म मतदारांना वितरित करावेत। तसंच शिक्षण आणि आरोग्य विभागानं त्यांना इतर कोणतीही जबाबदारी देऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। सोलापूर शहरातल्या होडगे रस्त्यावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे रेल्वे पूल ते आसरा चौक या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांनी दिले आहेत। हा आदेश काल मध्यरात्रीपासून ते रस्त्याचं काम संपेपर्यंत लागू राहणार आहेत। या काळात वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। देशभरात मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू असून हवामान विभागानं आजपासून 5 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। राज्याला आजपासून पुढील 3 दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर यासह 14 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्टचा इशारा दिला आहे। सोलापुरात आजपासून वरिष्ठांच्या 4थ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे। अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या आधिपत्याखाली सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। ही स्पर्धा आजपासून 9 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल आणि इलिजियम क्लब इथं सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालतील। या स्पर्धेसाठी देशभरातून 134 खेळाडू सहभागी होणार आहेत। आज सकाळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। आता तापमान, सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं, कमाल 32.7 दशांश तर किमान 23.9 दशांश। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर, सोलापूर शहरातील उड्डाणपुलांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक, आषाढी वारीतील मानाच्या दिंड्यांना राज्य सरकारकडून 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर आणि सोलापुरात आजपासून वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
2: सोलापूर दिनांकचा संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी।
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर।
5: जय श्रीराम। उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता। ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा। मोबाईल 991-922-848।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्हीआर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
2: आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला।

भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा सातत्यानं होत असतो, त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असतं। मात्र या काळामध्येच विशेषतः जुन्या आणि मृत लाकडांचं प्रमाण अधिक असलेल्या द्राक्ष बागांमध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो। या किडीची आळी खोडात खोलवर शिरण्याआधीच ती शोधून तिचा नायनाट करणं यासाठी आवश्यक असतं। एकदा का ही आळी आतमध्ये शिरली की तिचं नियंत्रण करणं अत्यंत कठीण होतं। त्यामुळे बागायतदारांनी खोडकिडीच्या तिन्ही प्रजाती ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। या खोडकिडीचा प्रौढ बागेमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर दिसू लागतो आणि तो संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत आपल्याला दिसतो। सुरुवातीला पानांवर तो बसतो, काड्यांच्या साली कुरतडतो, खोड ओलसर झाली की त्यावर अंडी देखील घालतो। या अंड्यातून निघालेली आळी ही खोडावर पोखरत आत शिरते। ही आळी जवळपास संपूर्ण वर्षभर खोड पोखरत मोठी होते। मोठी आळी खोडाच्या आतमध्येच कोशावस्थेमध्ये जाते। तब्बल एक वर्षानंतर खोडकिडीचा प्रौढ खोडाबाहेर येतो, तो पुन्हा खोडावर अंडी घालतो। हा खोडकिडा लाँग हॉर्न बिटल सारखाच दिसत असला तरी आकारानं तो छोटा असतो। सर्वसाधारणपणे गडद चॉकलेटी किंवा काळ्या रंगाचा तो असतो। हा कीटक द्राक्षवेलीवर असलेल्या मृत लाकडातूनच म्हणजेच डेडवूडमधून आत शिरतो। आत शिरल्यानंतर बाहेर भुसा फेकत नाही, परंतु सुकलेल्या भागाच्या शेजारचे चांगले खोडसुद्धा हळूहळू खराब करतो, आतल्या आत स्वतःची वाढ करतो। वेलीवर डेडवूड नसलं तर हा वेलीवर खोडात जाऊ शकत नाही। याच्या नियंत्रणासाठी वेलीवर डेडवूड होऊ न देणं आणि डेडवूड झालंच तर ते नियमितपणे काढून टाकणं हाच यावरील अगदी खात्रीशीर आणि प्रभावी उपाय आहे। आपल्या बागेमध्ये फार जास्त डेडवूड झालेला असल्यास द्राक्षाच्या बागेमध्ये रिकट करून तिची पुन्हा उभारणी करणं यासाठी जरुरीचं ठरतं।

आताच पण आजचा कृषी सल्ला ऐकला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता. प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण ऐकू शकाल आणि महाविस्तार ऍप याविषयी डॉ विशाल वैरागर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता आपण ऐकणार आहोत हरिओम शरण यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना. रचना त्यांचीच.

0: आताच आपण हिंदी भक्तिगीत ऐकलं. या भक्तिगीतासाठी शब्द स्वर आणि संगीत होतं हरिओम शरण यांचं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 6:50 झाले आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.

0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन।
1: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
2: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे।
1: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
2: नाही ना,
1: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस। आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा। तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो।
2: अरे पण कुठं करू?
1: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
2: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं।
1: अगदी बरोबर, फोन नंबर माहिती आहे ना?
2: 73-85-81-85-55।
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा।
3: सीर सलामत तो पगडी 50।
4: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही। इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे। युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते। आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका। ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या। विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन, इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा। संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18।

0: श्रोते, आज सकाळी 7:45 भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत, तर त्यानंतर 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकू शकाल. सकाळी 9 आजचे दिनविशेष जाणून घेत आम्ही मराठी गाणी प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:30 ते 10 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, तर सकाळी 10 चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, सकाळी 11 काही मराठी गाणी आणि 11:30 हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आमचे आजचे काही कार्यक्रम आताच आपण जाणून घेतलेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
3: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98-50-33-88-07.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91-72-710-499.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95-79-790-940.

0: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73,5,25,47 आणि 84,11,966,700.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
9: पित्त झालंय, पोटात जळजळत, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
10: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
11: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
12: मोबाईल 93-72-14-44-34.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77-19-92-22-55.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
0: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।
2: तेव्हा श्रोते, आजचा काय पदार्थ असणार आहे यासाठी नक्की ऐका सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम। आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 आहेत। या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी।
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
2: श्रोते, आज कुलभूषण पंडित उर्फ अभिनेता राजकुमार यांचा स्मृती दिन आहे। 8 ऑक्टोबर 1926 रोजी त्यांचा जन्म झाला। चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ते मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर होते। त्यांचा भारदस्त आवाज आणि संवादाचे आजही चाहते आहेत। 3 जुलै 1996 रोजी त्यांचं निधन झालं। आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्यावर चित्रित झालं नीलकमल या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत।

0: आताच आपण नीलकमल या चित्रपटातलं साहिल लुधियानवी यांचं गीत ऐकलं. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीताला संगीतकार होते रवी.
1: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.94 MHz वर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यापूर्वी काही संदेश आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
1: वाके? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती। रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।
6: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आता सविस्तर बातम्या। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख

0: मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत

सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

0: त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
3: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
4: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
5: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
4: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
5: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
4: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 9330978-1512.
5: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: पारंपरिक रचना आताच आपण ऐकली. आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही निवेदन ऐकूयात.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही निवेदन आताच आपण ऐकले। आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। 7:25 होतात। आता काही क्षणातच दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर

0: धोरणमयी भजक श्रोते हो, गुणवत्ता बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की यावर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नाही. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: अव्वाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाण्यांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त

0: म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाहीये की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत. आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळे केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतं ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतं. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय आणि 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात.
0: बरं,
1: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो.
0: म्हणजे ही स्वतः
1: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
0: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
1: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
0: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप

स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
0: आता ऐकत श्वास हेल्थ केअर सांगली यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी

0: मी सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
1: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
0: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की डीएलसीओ डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर एचआरसीटी म्हणजे हाय रिझोल्युशन सीटी स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा आयएलडी शोधला जातो. याचबरोबर ह्या आयएलडी होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोतेहो, आयएलडी किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते, आताच आपण श्वास हेल्थ केअर सांगली यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. सकाळचे 7:46 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आरती प्रभू यांची रचना, संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, गायले महेंद्र कपूर यांनी.

भावधारे या कार्यक्रमात यानंतरपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना संगीत प्रभाकर पंडित यांचं.

0: येत आहे किंवा झालेलं आहे. मग अशा वेळेला काय काय करावं लागतं, म्हणजे मोठ्यांना जसं साखर पूर्ण बंद केली जाते त्यांच्या आहारातून, गोड पदार्थ खायचा नाही, खाल्ला तर अगदी थोडासा खायचा, अशीच पथ्य त्यांच्यासाठी देखील असतात का?
1: तर लहान मुलं ही मोठ्यांचं लहान रूप नाहीयेत. लहान मुलांच्या गरजा, त्यांची वाढ हे खूप वेगळं आहे. कारण मोठे व्यक्ती हे पूर्णपणे विकास झालेले, वाढ झालेले असतात.

0: वाढ झालेले असतात, त्यांच्यात आपण आहार जास्त घेतल्याने अजून काही विकास होणार नसतो, म्हणून आपण त्यांना पथ्य देतो आणि त्यांचा डायबिटीज वेगळा असतो जो पथ्य न पाळल्यामुळे जास्त झालेला असतो, म्हणून त्यांना पथ्याची गरज असते. लहान मुलांमध्ये पथ्याची गरज असते पण त्याची मात्रा आणि त्याचं स्वरूप वेगळं होतं. लहान मुलांमध्ये मुख्य आपल्याला त्यांची ग्रोथ, त्यांचा विकास हा टार्गेट करायचा असतो की त्यांची ग्रोथ कुठेही स्थगित नाही व्हायला पाहिजे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतंच फिजिकल ग्रोथ नाही तर त्यांची सायकोलॉजी सुद्धा महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात मेंटल डिसऑर्डर्स खूप वाढलेत. मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे वेडेपणा नाही पण डिप्रेशन, अँझायटी, लहान मुलांमध्ये जीव देण्याची टेंडन्सी, मग ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि आपली भावंड जे करतात ते आपण करू शकत नाही, हे कोमळ वयात जर त्यांच्या मनात आलं तर त्याचं चुकीचं अर्थ निघून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, तशीच त्यांची फिजिकल ग्रोथ पण कमी होऊ शकते. म्हणून आपण त्यांना सहसा खूप स्ट्रिक्ट पथ्य देत नाही. आंब्याचा आता सीझन येणार आहे, जर आंबा घरी आणला तर एकतर जर आणायचा नसेल, बाळाला द्यायचा नसेल तर कुणीही नाही खायचा, पण हे चांगलं नाही, हे हेल्दी नाही. तर जर तुम्ही घरी आंबा आणलात तर अशा वेळेला बाळाला द्या आणि तुम्ही सुद्धा खा की ज्याच्या आधी बाळ इन्सुलिन घेणार आहे. इन्सुलिनचा डोस किंचित वाढवून, जे आपल्याला डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे आपण आंबा खायचा, बाळाला आंबा खाऊ द्यायचा, लिमिटमध्ये दोघांनी खाल्ला तर सगळ्यांसाठी चांगलं आहे.
1: नक्कीच. श्रोतेहो, आपल्याही लहान मुलांमध्ये जर असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण ताबडतोब लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकार तज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे आहे ते दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, आपण तिथे भेटू शकता. मोबाईल नंबर आहे 78 87 73 54 82, 7887735482.
2: डॉक्टर अमृता अश्विन साठे, आता हे सांगा,
1: साखर म्हणजे पूर्ण बंद करावी लागते का त्याची? तसं काही
0: नाही, अजिबात नाही.
1: कॉफी जर तो पित असेल बाळ
0: तर तो घेऊ शकतो कमी मात्रामध्ये. आपला एम हे आहे की पूर्ण फॅमिलीचं खाणं हेल्दी व्हायला पाहिजे. सगळ्यांनीच आता आपल्याकडे सवय असते एक कप चहाला 2-2.5 चमचे साखर, तसं न करता सगळ्यांनीच एक एक चमचा घेतला, हळूहळू कमी केला तर बाळ पण त्यातनं शिकेल.
1: नक्कीच. मग याच्यावरती उपचार कायमस्वरूपी घ्यावे लागतात का मधुमेहावरती, का हा मोठा झाल्यानंतर कमी होण्याची शक्यता असते?
0: नाही, कायमस्वरूपी त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जसं मोठ्यांमध्ये फक्त कुठला आजार पण आल्यावर सकाळ संध्याकाळ आपण एक मिक्स्टार्ड म्हणून इन्सुलिनचं इंजेक्शन देतो, तसं मुलांमध्ये नाही. मुलांना दिवसाला 4 इंजेक्शन इन्सुलिनची जर घेतली तर त्यांना कुठलंच रिस्ट्रिक्शन आयुष्यात लागत नाही. म्हणजे काही सिलिब्रिटीज आपल्याला माहिती असतील, जसं सोनम कपूर आहे, हिरोईन आहे, आपल्याला ती आणि तिचे वडील अनिल कपूर माहिती आहेत, पण वयाच्या 6व्या वर्षापासून ती इन्सुलिनची इंजेक्शन घेते हे कोणालाही माहित नाही. तर जसं ती सगळं करू शकली, अगदी नावारूपाला येऊन मुलं बाळं होणं हे सुद्धा सगळं करू शकली जर इन्सुलिन घेतलं तर, तशीच आपल्या सगळ्यांची बाळं ज्यांना डायबिटीज आहे जर दिवसाला 4 डायबिटी इन्सुलिनची इंजेक्शन घेतली तर पुढे कुठलंच आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही.
1: आपल्या मुलांमध्ये जर अशी मधुमेहाची लक्षणं आढळत असतील आणि जर दुर्दैवाने मधुमेह त्यांना डिटेक्ट झाला तर त्यांची आयुष्यभर काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. या संदर्भात श्रोत्यांना जरी काही शंका असतील तरी श्रोत्यांनी डॉक्टर अमृता साठे यांचं टायनी ग्लँड एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकार तज्ञ आहेत, तर आपण त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर अमृता साठे आज अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
3: आताच आपण टायनी ग्लँड इंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर ऐकूयात दागिना सोन्याचा सोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुन्हा गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्या

0: चे असोबा मोत्यांचे दागिने, हिऱ्यांचे असोबा प्लॅटिनमचे दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
1: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत। पुना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर यांची माहिती देणार आहेत। मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
2: नमस्कार
1: सर। बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा।
2: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्याच एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
1: करतो।
2: ते एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंच मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग। आता एम्बॉसिंग जे केलं जातं ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं।
1: ओ
2: बरं। जे हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास स्केलवरती पण केलं जातं, त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशिनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात। साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात। बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनाने, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात। आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते। साधारण मजुरी 14-15% असते।
1: अच्छा।
2: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
1: प्रसिद्ध आहेत
2: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात, त्या सीएनसी आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती, आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन सीएनसीने सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात। आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात। मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात। आणि तशीच काणस बांगडी जी आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बर का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस, आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात। चार बांगड्या घातले एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात, त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात। आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते।
1: बरोबर सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
2: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं।
1: अच्छा।
2: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे। फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला।
1: हो बरोबर। मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिली, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते। धन्यवाद।
2: धन्यवाद।
1: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
3: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला। यानंतर आपण ऐकणार आहोत रंजना शिंदे यांच्या स्वरात प्रकाश पवार यांचं लोकगीत, संगीत मधुकर पाठक यांचं।

आताच आपण रंजना शिंदे यांनी गायलेलं मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं प्रकाश पवार यांचं लोकगीत ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहे. काही क्षणातच मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर महत्वपूर्ण खनिज माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण

या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसंच सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्यसेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 27 या स्पर्धेचा भाग आहा.

0: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली पाच सामन्यांची टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स नॉर्वे कॅनडा मोरोक्को ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 साठी पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली गुजरातचा आणखी काही भाग उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड कर्नाटक किनारपट्टी केरळ उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई ठाणे पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. 8:40 झाली आहेत. काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत.

श्रोते आताच आपण शंकर महादेवन आणि सहकारांच्या स्वरात कटर काळजात घुसले या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत ऐकलं. श्रोते हो, सगळ्यांनाच आषाढी वारीचे भेद लागलेले आहेत. सगळीकडे भक्तिमय वातावरण सुरू झालेलं आहे, तेव्हा आता आपण ऐकणार आहोत गीतगाती ज्ञानेश्वर या नाटकातलं संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना कैलिया प्रसाद सावकार यांनी, संगीत वसंत देसाई यांचं.

0: श्रोते आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना ऐकली. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: जमीन,
0: शेतकरी,
1: पाऊस,
0: पाणी,
1: उघडीप,
0: वापसा,
1: पेरणी,
0: लावणी,
1: खुरपणी,
0: निंदणी,
1: कुळपणी,
0: फवारणी,
1: खतावणी,
0: कापणी,
1: छाटणी,
0: काढणी,
1: उफणणी,
0: पाखडणी,
1: प्रगत,
0: शेतकरी,
1: गावकरी,
0: मंडळ,
1: आकाशवाणी,
0: सोलापूर,
1: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं गावकरी मंडळ. FM 103.4 MHz वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजले आहेत. आजचे दिनविशेष आणि व्यक्तिविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी या जाहिराती.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते आता आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. आज कृषी शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ असा गौरव करण्यात आलेले डॉक्टर आत्माराम भैरव जोशी यांचा स्मृती दिन आहे. 17 नोव्हेंबर 1916 साली मध्य प्रदेशातील जबलपूर इथं त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण रायपूरच्या सरकारी शाळेत झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरला आले. विज्ञान महाविद्यालयातून ते 1937 साली बीएससी झाले. वनस्पतीशास्त्रात बीएससी केल्यावर डॉक्टर जोशी दिल्लीला गेले आणि इम्पेरियल एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इथे त्यांनी डिप्लोमा ऑफ असोसिएशन ऑफ आय ए आर आय हा एमएससी समकक्ष असणारा

अभ्यासक्रम पूरा केला. 1937 सालापासून 77 सालापर्यंत 40 वर्ष डॉक्टर जोशी IARI आणि ICAR या संस्थेत राहिले. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

आज भारतातील पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता यांचा जन्मदिन आहे. 3 जुलै 1857 साली गुजरात इथं त्यांचा जन्म झाला. समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या आणि शिक्षणतज्ञ हंसा मेहता होत्या. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन. श्रोते, आज श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्मदिन आहे. 3 जुलै 1912 रोजी पणजी इथं त्यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय गायक आणि नट होते. मधुर, निर्दोष आणि पल्लेदार आवाजाची देणगी लाभलेल्या नेवरेकरांनी मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळात महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी उस्ताद इनायत हुसेन खा आणि खादिम हुसेन खा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 1939 ते गंधर्व गायक मंडळीत दाखल झाले. सुरुवातीच्या काळात स्त्री भूमिका त्यांनी लिलया पेल्या आणि नंतरच्या काळात पुरुष भूमिकांमध्येही ते चमकले. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात. आणि आता आपण ऐकणार आहोत संशय कल्लोळ या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद, डॉ वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

श्रोते, आज पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांचा जन्मदिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. 3 जुलै 1926 रोजी रत्नागिरी इथं त्यांचा जन्म झाला. त्या चौकस आणि प्रतिभावंत लेखिका म्हणून ओळखल्या जातात. आहे मनोहर तर हे आत्मचरित्र, तर सोयरे सकाळ, प्रिय जीए, समांतर जीवन, मण्यांची माळ, मनातलं आकाश ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र आदरांजली.

0: आताच आपण अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार अरुण पौडवाल. काही दिनविशेष आणि व्यक्तिविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:15 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
1: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
2: तो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
0: आणि मी अपर्णा
2: आपल्या सर्वांचं आम्ही दोघीही मनपूर्वक स्वागत करतो.
0: मृणाल, बऱ्याचदा काय होतं की मुलांना काही भाज्या आवडत नाहीत.
2: हो
0: की नाही? विशेषतः पालेभाज्या.
2: हो.
0: त्या भाज्या आपण एक वेगळ्या प्रकारे काही मुलांना चटपटे त्याचा पदार्थ करून दिला की ते कसं अगदी क्षणात संपून जाते.
2: ओके, बरोबर. आणि आता पालेभाज्याही मिळतील, पाऊस पडायला लागलेला आहे.
0: तर आज मी तुला मूग डाळ आणि मेथीच्या वड्या सांगणार आहे.
2: बर, म्हणजे मेथीची भाजी.
0: मेथीची भाजी.
2: हा, बर.
0: त्यासाठी साहित्य असं लागणार आहे, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, 2 चमचे बेसन, 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरो, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट किंवा तिखट तुझ्या आवडीनुसार, हळद, धणेपूड 1 चमचा लागणार आहे, 1 चमचा चाट मसाला लागणार आहे, 1/4 चमचा हिंग मीठ चवीनुसार आणि तळण्या

0: पिठासाठी तेल.
1: बर, मी साहित्य पुन्हा एकदा सांगू का? एक वाटी मूग डाळ, एक वाटी बारीक चिरलेली मेथी, दोन चमचे बेसन, पाच सहा लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, तीन चार हिरव्या मिरच्या, थोडस जिरं, एक चमचा पांढरे तीळ, थोडस लाल तिखट, हळद, एक चमचा धणेपूड, थोडासा चाट मसाला, हिंग, मीठ चवीनुसार आणि तेल लागेल.
0: अगदी बरोबर, साहित्य तर तुला कळलंय.
1: हो,
0: आता हे करायचं कसं ते सांगते बरं का. मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 4-5 तासांसाठी ती पाण्यात भिजत ठेवायची. 4-5 तासानंतर मूग डाळ पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवायची. मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, आलं, मिरच्या आणि जिरं घेऊन ते बारीक वाटायचंय आणि त्यानंतर निथळत ठेवलेल्या मूग डाळीतून 2 चमचे मूग डाळ बाजूला काढून ठेवायची आणि बाकीची डाळ मिक्सरमधून पाणी न वापरता

0: डाळ बाजूला काढून ठेवायची आणि बाकीची डाळ मिक्सरमधून पाणी न वापरता बारीक वाटायची.
1: बरं,
0: आता ही वाटलेली डाळ एका भांड्यात काढून त्यात आपण तयार केलेलं लसूण मिरचीचं वाटण, बेसन, लाल तिखट, हळद, धणेपूड, चाट मसाला, पांढरे तीळ, हिंग, बारीक चिरलेली मेथी आणि बाजूला काढून ठेवलेली डाळ, चवीनुसार मीठ, हे सगळं साहित्य घालून हे सगळं छान एकजीव करायचंय.
1: बरं,
0: त्यानंतर इडली पात्रात तळाला थोडस पाणी घालून त्यावर झाकण ठेवून ते गरम करून घ्यायचं आणि पाणी गरम होईपर्यंत इडलीच्या साच्यांना थोडं तेल लावून त्यामध्ये डाळीचं मिश्रण थोडं थोडं घालायचंय आणि इडली पात्रात ते साचे भरून ठेवायचे आणि त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटांनी हे वाफवायचंय.
1: बरं, म्हणजे वाफून घ्यायचं
0: आणि मग 15 मिनिटांनंतर मिश्रण थंड झाल्यावर साच्यातून चमच्याच्या मदतीनं काढून घ्यायचंय. आता वाफवून घेतलेल्या डाळीच्या इडल्यांचे उभे तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर कढईमध्ये हे तुकडे तळण्यासाठी तेल गरम करायचंय. तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवून हे तुकडे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे.
1: अरे वा वा,
0: आणि वाफवल्यामुळे ते छान उकळ शिजलेलं पण असणार.
1: अरे वा, म्हणजे चटपटी तशी छान रेसिपी आहे.
0: फक्त त्याला आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार आहे की डाळ भिजत घालावी.
1: डाळ भिजत घालावी लागणार आहे. बरोबर.
0: तेव्हा
1: पण काहीतरी चांगलं खायचं असेल तर असं थोडीशी मेहनत घ्यावी
0: लागते. तर असे आहेत हे मूग डाळ आणि मेथीच्या वड्या.
1: अरे वा वा, मी नक्कीच करून पाहिन बरं का, कारण शाळेतून आल्यावरही मुलांना खायला लागतं.
0: शाळेतून आल्यावर मुलांना म्हणण्यापेक्षा संध्याकाळी आपल्याला थोडस चहा बरोबर खायला हवंच असतं.
1: हो,
0: तर तेव्हा
1: मैत्रिणी ही नक्कीच करून पाहतील.
0: तर नक्की करून पाहतील अशी आपण आशा करूयात. पण पुन्हा आजच्या कार्यक्रमातून आपल्याला निरोप घ्यायचा आहे.
1: हो, पुन्हा आपण भेटणार आहोतच एका खमंग रुचकर पदार्थासह
0: आपल्या खमंग रुचकरच्या नव्या अंकात. तोपर्यंत मी अपर्णा
1: आणि मी मृणा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
0: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:20 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील तर निर्मिती सहाय्य विनायक दुदके यांचं.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। कला निकेतन ही सोलापुरातील जुनी नाट्य संस्था। बार्शीला जिल्हा साहित्य संमेलन होणार होतं, त्यावेळची ही घटना। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून घराबाहेर हे नाटक सादर झालं। त्यानिमित्तानं एकत्र आलेल्या काही कलावंतांनी मिळून कला निकेतन या संस्थेची स्थापना केली। नाना कामत हे ज्येष्ठ कलावंत त्यामध्ये अग्रभागी होते। लक्ष्मण काटे यांनी या संस्थेला कला निकेतन हे नाव सुचवलं। बाळासाहेब भागवत, माधव पाटील, वसंत घाटे, शशी भागवत असे कलावंत त्या संस्थेमध्ये होते असं लक्ष्मण काटे यांनी त्यांच्या गिरण गावातील नाट्य ऐश्वर्य या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। या संस्थेतर्फे पु ल देशपांडे यांच्या

अंमलदार या नाटकाचा प्रयोग झाला। त्यावेळी वकील मंडळींची एक परिषद सोलापूरमध्ये झालेली होती। त्या परिषदेच्या निमित्ताने अंमलदारचा हा प्रयोग होता। सोलापूरच्या नाट्य आणि एकूणच सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालण्याचं काम भागवत कुटुंबाने केलेलं आहे। निरनिराळ्या नाटकांमधून त्यांनी भूमिकाही केल्या आणि विविध संस्थांना सहकार्य देखील केलं। पु ल देशपांडेंचं अंमलदार हे नाटक वेगळ्या धर्तीचं आहे। भ्रष्ट व्यवस्थेचं सार्वकालिक दर्शन अंमलदारमधून घडतं। कोणत्याही गुणवान नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही काळामध्ये त्याचं कथानक जुनाट होत नाही, नव्या व्यवस्थेशी ते जुळत राहतं। लाचखोर अधिकारी, जनतेला नाडणारं प्रशासन आणि लांगुलचालन करणाऱ्या बजबजपुरीनं बरबटलेल्या सुरुंगवाड नावाच्या संस्थानामधल्या अनागोंदीची कथा अंमलदार नाटकामध्ये पुलंनी सादर केलेली आहे। या नाटकाचं मूळ लेखन निकोलाय व्ही गोगोल यांनी केलेलं होतं। डीजे कॅम्बल यांनी गोगोलच्या नाटकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि त्या इंग्रजी भाषांतरावरून पुलंनी मराठीमध्ये अंमलदार हे नाटक लिहिलं। त्या अंमलदारचा प्रयोग सोलापूरच्या कलानिकेतन संस्थेने केलेला होता। पु ल देशपांडेंचं तुका म्हणे आता हे नाटक लोकांना फारसं आवडलेलं नव्हतं। त्यानंतर पुलंनी हे नाटक लिहिलं ते ज्येष्ठ कलावंत नाना जोग यांच्या आग्रहावरून। या नाटकाला देखील पुन्हा संस्थानाची पार्श्वभूमी आहे। संपूर्ण सिस्टीम किंवा व्यवस्था भ्रष्टाचारानं आणि अनाचारानं पोखरलेली आहे याचं विदारक दर्शन सुरुंगवाड संस्थानाच्या निमित्तानं पुलंनी घडवलेलं आहे। मूळ नाटकातील कथानकाचा भाग सोडला तर त्याचं संपूर्ण भारतीयकरण त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये केलेलं आहे। या नाटकाचं कथानक सार्वकालिक आणि सर्वस्पर्शी आहे। माणसाच्या लोभी वृत्ती, सत्तेपुढे विनाकारण चाटुगिरी करणारे भाट, पदाचा गैरवापर करणारे माजलेले अधिकारी आणि त्रासून गेलेली जनता हे चित्र दिवसेंदिवस गडद होत चाललेलं आहे। स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असं घेतल्यानं जगभरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये गोंधळ आहे। आपल्या भारतामध्ये तो जरा जास्तच, कारण इथली जनता अजूनही विकासाच्या वाटेवरती आहे। सुरुंगवाड संस्थानामध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेला आहे, त्यामुळे तिथल्या टुमणे नावाच्या न्यायाधीशाला त्याचं काही वाटत नाही। ढेरे हा तिथला माजी दिवाण आणि प्रभारी कलेक्टर, जिथं जिथं हात मारता येईल, मलिदा खाता येईल, तिथं तिथं पोचलेला हा अधिकारी, त्यांना सहकार्य करता करता स्वतःची पोळी भाजून घेणारा पोलीस अधिकारी म्हणजे ढगे। ढेरेंची द्वितीय पत्नी माईसाहेब आणि पहिल्या पत्नीची कन्या कुंदा, शिवाय हरभट आणि नारभट ही लाचार जोडगोळी, पोस्टमास्तर आणि सर्जेराव तथा तोतया अंमलदार। श्रोते हो, पैसे खाणं, आपल्या नेमून दिलेल्या कामासाठी लोकांकडून काही ना काही लाच घेणं ही वृत्ती अंमलदार नाटकातल्या सुरुंगवाड या संस्थानामध्ये भिनलेली आहे। नाना जोगांनी प्रयोग करणाऱ्यांसाठी केलेली सूचना त्याचंच द्योतक आहे। त्यांची ही सूचना वास्तवाचं भेदक दर्शनच म्हणावं लागेल। ते म्हणतात, जे पदोपदी खोटं बोलतात, विसंगत बोलतात, जे लाचलुचपत खोर आहेत, असे या नाटकामधले 10-12 चकवे एकमेकाला चकवू पाहतातच कसे, तर संसाराच्या रंगभूमीवरचे नट बनून खरेपणाचा उत्कृष्ट अभिनय करून हे त्याचं उत्तर आहे। इथली प्रत्येक व्यक्ती खोटं बोलण्यामध्ये इतकी सरावलेली आहे की ती अगदी सहज खोटं बोलते। साखरेचा काळा बाजार म्हणजे खून नाही ना केला, असं विचारणाऱ्या न्यायाधीश टुमण्याची सवयीमुळे या विचारसरणीवरती इतकी श्रद्धा बसलेली आहे की ती त्यांची विचारप्रणालीच बनलेली आहे। इथले पुरुष जसे अर्थाच्या बाजारामध्ये आपापली खोटी नाणी धडाक्यानं चालवतात, तशाच इथल्या दोघी बायका लग्नाच्या बाजारामध्ये खपणाऱ्या खोट्या नोटा आहेत। त्या देखील पुरुषांइतक्याच नटव्या म्हणजे अभिनयपटू आहेत। त्यांच्याकडे पाहून सद्भिरुचीच्या प्रेक्षकांना जर थोडी खंत वाटली तर तो नाटककाराचा उद्देश सफल झाल्याचा पुरावा समजावा। श्रोते हो, पु ल देशपांडे यांनी अंमलदारमध्ये संस्थानिकांचा काळ घेतला असला तरी त्यावेळची आणि आताची मानसिकता अजिबात बदललेली नाही, उलट परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर होत चाललेली आहे। संस्थानामध्ये चाललेल्या या गैरकारभाराच्या चौकशीसाठी गुप्त वेशानं दिल्लीचा अंमलदार येणार आहे असं समजल्यानंतर ढेरे, टुमणे, ढगे असे सगळेच अधिकारी हजरलेले आहेत। अंमलदाराच्या दौऱ्यामध्ये त्याला संस्थानामधील वाईट वंगाळा दिसू नये यासाठी ढेरे आणि त्याचे सहकारी कामाला लागलेले आहेत। ढेरेंच्या संवादातून पुलंनी ते उजागर केलं आहे। ढेरे म्हणतात, ढग्याला ताकीद दिली मी, जिल्ह्या

0: मध्ये शांतता आणि सुव्यवस्था अशी पाहिजे की अंमलदाराला वाटावं इथल्या तमाम लोकांच्या वाचा कुठल्या तरी सार्वजनिक साथीमध्ये बंद झालेल्या आहेत. सगळ्यांचे आवाज बंद, रस्तोरस्ती बोर्ड टांगलेले आहेत, डाव्या बाजूनं गाडी हाका, उजव्या बाजूनं चला, रस्त्यात थुंकू नका, जरा कोणी कायदा मोडला की दंडाशिवाय बात नाही. 2 दिवसात 300 रुपये दंड नुसता रॉंग साईड आणि ओव्हरलोडचा वसूल केलाय. त्यातून पोलिसांच्या कपड्यांना पितळची बटणं आणली, सेफ्टी पिना लावून हिंडत होते लेकाचे. श्रोते हो, तात्पुरतं कलेक्टर पद जाऊ नये म्हणून धडपडणारा ढेरे, स्वतःच्या मस्तीमध्ये असलेला न्यायाधीश टुमणे, हरबर्ट नारबर्ट, मुजोर पोलीस अधिकारी ढगे, माईसाहेब कुंदा, अशा सगळ्या व्यक्तिरेखांमधून पुलंनी समाज मनाचं व्यंगदर्शनच या नाटकामध्ये घडवलेलं आहे. साखरेचा काळाबाजार करणं हा जेठुमल मारवाड्याचा हक्कच आहे असं मानणारा जज टुमणे त्याच्या मुखातील संवादामधून किडलेल्या न्यायव्यवस्थेवर पुलंनी प्रकाश टाकलेला आहे. टुमणे म्हणतो, साखरेचा काळाबाजार म्हणजे खून नाही ना केला त्यानं, कोर्ट उठेपर्यंत शिक्षा भरपूर होती त्याला. आता त्या दिवशी बोर्डावरती दुसरी कामच नव्हती आणि आम्ही लवकर उठलो, हा काय त्याचा अपराध नव्हे? बरं, त्याला शिक्षा म्हणून आम्ही दिवसभर बसून राहायचं की काय? त्याच्या बायकोनं आमच्या हिला बाळांत विडा म्हणून सोन्याच्या बांगड्या दिल्या, म्हणजे आम्ही काही ब्राईब घेतली असं होत नाही. जेठूमलावर केस झाली त्याच वेळी आमची ही प्रसूत झाली, हा काय आमचा दोष नाहीये. श्रोते हो, दस्तूर खुद्द न्यायाधीशच इतका निर्रगल आणि निर्ढावलेला असेल तर परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली असेल याची कल्पना येते. यामध्ये ढेरेच्या सूचनेनुसार ढगेनं देखील व्यवस्था लावलेली आहे, त्याविषयी तो ढेरेला सांगतो.
1: आपण सांगितल्याप्रमाणे सर्वी मॅनेजमेंट केलेली आहे. इस्माईल बत्तीवाल्याकडनं पाण्याच्या बंबाला भोक पडली होती, त्यांना डाग लावून घेतले, पाणी भरून ठेवलं. आमच्या 4 पोलिसांना बंबवाल्याचा युनिफॉर्म देऊन बंब खाण्यात बशिवलंय. अंमलदार आल्याचं नक्की झालं म्हणजे धर्मशाळेला अगोदर वर्दी देऊन आग लावायची मॅनेजमेंट करतो आणि खुनेप्रमाणे लगेच बंब जोडून इजवण्याची मॅनेजमेंट करतो.
0: श्रोते हो, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय आणि व्यवस्थेतील एखादा अधिकारी आपल्याला मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त माया जमवत असेल तर त्यात वावगं काहीही नाही असं वाटण्याचा आताचा काळ आहे. अंमलदार नाटकामध्ये त्याचीच नांदी आहे. या नाटकाच्या कथानकाविषयी आणि ते सादर करणाऱ्या संस्था आणि कलावंतांविषयी आपण आणखी माहिती पुढच्या भागात घेऊयात.
2: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
4: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला 103.9 MHz अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. निर्मितीसाठी होतं विनायक दुदके यांचं. 9:31 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
5: आज के फनकार.

एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुधीर मोघे यांची गीतरचना. गायले सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. लक्ष्मीची पावली या चित्रपटासाठी संगीतकार श्रीधर फडके.

चित्रलता या कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे गीत गायलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी.

0: तैनीच मावशीच मामीच नंदेच वैनीच शेजारच्या आजाची म्हातारी होती पटकी
1: म्हातारी. बापरे मेलो.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आताच आपण गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश केबोडकर यांचं गीत ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेल्या गीताला संगीतकार होते विश्वनाथ मोरे. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अनंत खेळकर यांचं गीत. संगीतकार अशोक पत्के. चित्रपट आहे डेबू.

चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली अजय अतुल यांनी. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटासाठी हे गीत गायले ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांनी.

आताच आपण महाराष्ट्र शायर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या गीताला संगीत साज होता अजय अतुल यांचा. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: और श्रोताओ, इसी के साथ अब हमारा आज का कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: श्रोतेहो, आताच आपण CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकला।
4: आज संकष्टी चतुर्थीला
5: जय गणेश। आज संकष्टी चतुर्थीला पूजन गणरायाचे नारळ, दुर्वा, लाल फुलासोबत उकडीचे मोदक, अन्नपूर्णाचे
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती। अन्नपूर्णा मिठाई
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
6: अन्नपूर्णा मिठाई।
8: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
9: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर।
10: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
11: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं।
10: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी। तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
11: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर।
10: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत।
11: मोबाईल 98503388।
3: श्रोते, काही मराठी गाणी प्रसारित करणार आहोत। कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूयात साधी माणसं या चित्रपटातलं आनंद घन अर्थात लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश यांचं गीत। स्वर आहे लता मंगेशकर यांचाच।

0: आताचं हे गीत होतं भैरव पैलवान की जय या चित्रपटातलं. जगदीश खेबडकर यांच्या गीताला सूर होता जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा, तर संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91 72 710 499.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बहिणाबाईंची रचना, गायले उत्तरा केळकर यांनी, संगीतकार यशवंत देव.

आताच आपण उत्तरा केळकर आणि सहकारांच्या स्वरात बहिणाबाईंची रचना ऐकली, संगीतबद्ध केली ते यशवंत देव यांनी. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं, दामोदर शिरवाळे यांचं लोकगीत.

0: आताच आपण सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. केला इशारा जाता जाता या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आता काही हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शैलेंद्र यांची रचना केलेली मुकेश आणि आशा भोसले यांनी. शंकर जयकिशन यांनी

0: श्रोते, आताच आपण डॉक्टर बशीर बद्र यांची गझल ऐकलीत हरिहरन यांच्या स्वरात.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
4: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात.
3: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
4: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
3: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930-978-1512.
4: संस्थेच्या

0: कृती दालनास अवश्य भेट द्या.
1: शॉटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
2: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
4: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रतिज्ञा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीताला संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940. अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73,5,025,47 आणि 84 11 966 700.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
3: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: अग बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
9: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्ष वेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
10: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
9: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
10: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
11: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत श्याम अनुरागे यांचं पॉपगीत संगीत आनंदराज आनंद यांचं, गायले श्वेता पंडित यांनी.

0: पित्त झालंय, पोटात जळजळत आहे, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
2: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9372144434.
3: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 9921922848.
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77192922555.
3: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
6: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
3: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
6: नाही ना.
3: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ बा, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
6: अरे पण कुठं करू?
3: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
6: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
3: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
6: 73-85-81-85-55.
3: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
7: सीर सलामत तो पगडी 50.

त्याचं पण किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं धनदौलत या चित्रपटातलं गीत ऐकलं. मजरूर सुलतानपुरी यांच्या या गीताला स्वरसाज होता राहुल देवबर्मन यांचा. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.94 MHz वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम दुपारचे 12 वाजता आहेत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खर तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि

0: थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड, त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम या दृष्टीने.
1: कधीपासून करता तुम्ही हे काम?
0: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
1: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
0: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
1: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
0: प्लास्टिक प्रदूषण जे आहे, मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कॉम्पोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
1: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
0: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
1: आलं असेल,
0: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300 वर्षापर्यापासून आलं असेल, तेव्हापासून
1: म्हणजे ते आहेच अजूनही.
0: अजूनही वातावरणात आहे आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
1: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते. प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
0: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
1: उडत राहतं
0: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
1: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
0: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाहीये.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखंच आहे, किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने सूक्ष्म असं म्हणता येईल, तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन होताना.
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रोप्लास्टिक म्हणजे जे

0: आताच बनवलं जातं जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणसारखं काही म्हणजे झाकण तरी मोठंच झालं 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक म्हणजे मोठा प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे.
1: अच्छा
0: आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक आहे.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का.
0: हो प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी कारण ते हलकं असतं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात पॅकेजिंग त्याचं सोपं आहे कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून देणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं लीकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे सायन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा अशी कुठली
1: धातूची
0: बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे की सिंगल यूज नाही आहे ती वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात

घेताना कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला, तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा. तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण

0: तिने बघितलं केलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्या
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायोप्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतो त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत.
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं. प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट युज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणार असे मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊच शकता.
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन रिड्यूस रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं. तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगलमध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा,
1: वापर
0: कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी.
1: मागणी आहे त्याची.
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे. त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिकपेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतं.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी
0: वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे. तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार किंवा

0: फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता. त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना. म्हणजे कुठल्याही प्रकारातलं एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जात आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा आहे, आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा आम्ही त्याला रियूज नाही करू शकत त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतीप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलिस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे. म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिकमुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा.
0: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रो प्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात.

0: पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे, तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं, आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल, ज्याचे पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाहीये. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं, कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल, त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहे,
1: खर्चिकही आहे.
0: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे, मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडले ते कचऱ्यातच आहे, कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या, आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही,
0: नाही देणार प्लास्टिकमध्ये रॅप करून नाही देणार, मग मी कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य.

0: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठ खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत, म्हणजे थालपीठ खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच, पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ, हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या. आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित, पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
1: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा, यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत. सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली. पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले. आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात. नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही. जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो. प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे. पेपरच्या पिशव्या किंवा कापडी, कधी कधी पावसाची संततधार चालू असते अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसवून पावसाला विचारतात. पाऊस पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का. पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली.

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता. प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं. उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही. आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्वश्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे

आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते. मनातून या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते. पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे. पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो. पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे, त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता. पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास. बेभान हा

0: पाऊस भिजवितो धुंद मनास गार गार वारा बरसे जणू गारा गार गार वारा बरसे जणू गारा मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस कधी आबोला कधी रुसवा कधी आबोला कधी रुसवा जणू काही भीज पाऊस चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला नको रे फसू मना या प्लास्टिकला प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल आठवे धगधगणारी चूल धन्यवाद. मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय. धन्यवाद. मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
1: उदळत गात गात पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळहुळ पावलात उदळत गात गात पाय

0: करावे माझे तुझ्या मनावर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन

संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठं आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्णवर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगणसिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे. त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगणसिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही

त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000 स्मार्ट मीटर लावले आहेत, त्यापैकी सुमारे 4,00,000 ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत, त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या, यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी

0: केली होती। या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे। विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे। तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झालं। राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात। राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे। हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे। गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे। पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली। गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं। पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे। मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण। माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: हाँ
2: वो तो है
1: ना।
2: जी जी, ये तो सहयोग परिवार का मिलता ही होगा आपको। और ये मुझे जी,
1: मेरी अम्मी है, मेरी दीदी है, मेरी दीदी है ना, तो मेरी अम्मी वो मेरा बहुत साथ देती है, मेरा हाथ पकड़ती है मुझे सच्चे काल, मतलब घर में तो मैं खुद ही चल लेती हूँ, मुझे वॉशरूम मालूम है, सब मालूम है, कहाँ जाना है, कैसे जाना है, मैं घर का तो सब जानती हूँ, लेकिन बाहर कहीं जाना होता है ना तो मुझे ये लोग हेल्प कर देते हैं।
2: जी बहुत अच्छी बात है। तो जब आप घर में चलना फिरना कुछ काम करना होता है तो आप कैसे अंदाजा लगाती हैं, यानी कि आप कदम गिन लेती हैं या आपको एक रोजमर्रा में आपको एक अंदाज हो गया है कि भाई बाएं तरफ ये है दाएं तरफ ये है, किस तरह से कर पाती हैं आप?
1: नहीं, मुझे तो रोजमर्रा की जिंदगी में जो मैं रहती हूँ ना तो मुझे अंदाजा हो गया है कि किस तरफ क्या है, मतलब आना जाना होता है ना मेरा। अभी जैसे कि मैं आपसे जो बात कर रही हूँ ना
2: जी,
1: ऊपर वाले फ्लैट में कर रही हूँ, हमारा एक वाले का घर है ना, वहाँ कर रही हूँ
2: जी,
1: तो मैं नीचे से यहाँ भी आ जाती हूँ।
2: अच्छा, मतलब आप पहली मंजिल नीचे ग्राउंड फ्लोर पे और ऊपर ऊपर की मंजिल अपने आप कर पाती हैं ये सब?
1: हाँ अब थोड़ा आप कर लेती हूँ, एक बार मुझे अगर अंदाजा हो जाए ना।

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होता। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आता हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊया। तत्पूर्वी एक महत्त्वाचं निवेदन। श्रोते हो, आज रात्री प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत। क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे के लिए आणि कालिया। या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता। SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94225617141। चला तर मग कळवा तुमच्या मनातली गाणी आणि सहभागी व्हायला विसरू नका। आज रात्री ठीक 10 वाजता गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जबरिया जोडी या चित्रपटासाठी राज शेखर यांनी लिहिलेलं, अरिजित सिंग यांनी गायलेलं आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

श्रद्धो जबरिया जोडी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया परदेसिया हे गीत परम सुंदर या चित्रपटातलं. गायलंय सोनू निगम आणि कृष्ण कलिशा यांनी. रचना आहे अमिताभ भट्टाचार्य यांची तर संगीत आहे सचिन जिगर यांचं.

श्रोताहो कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात सय्यारा या चित्रपटासाठी विशाल मिश्रा आणि हंसिका पारेख यांनी गायलेलं राजशेखर यांचं गीत. संगीत आहे विशाल मिश्रा यांचं.

श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात ये जवानी हे दिवानी या चित्रपटातलं हे गीत. गायलं रेखा भारद्वाज आणि तोची रैना यांनी. रचना आहे अमिताभ भट्टाचार्य यांची, तर संगीत आहे प्रीतम यांचं.

श्रोते हो, बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, तर श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांच्या स्वरात. रचना होती सिद्धार्थ गरिमा यांची, तर संगीत होतं संजय लीला भन्साळी यांचं. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कलंक या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत.

श्रोत्यांनो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा खास युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आता आपण ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डे च्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्षा चिंते यांनी साधलेला संवाद.

0: उत्कर्षा.
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसांनी भेटतोय आपण.
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरंय.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही, मी सिव्हिक सेन्स, मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
1: हो ग, मलाही.

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागलीय. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलंही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना ग,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल. मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती.

0: संभाजीनगरमध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसं आहेस? काय म्हणते पाऊस पाणी तुमच्याकडचं?
1: अरे काय उत्कर्ष, तू पण मजा घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही पण प्रदूषण खूप जास्त होत आहे सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात. तर मला सांग, तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतःसोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
1: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्तच वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लोव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
0: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
1: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग जे की खूप आपलं हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात पण खूप सारा कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
0: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
1: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचा आहे. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्या सोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
0: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का? की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
1: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय. जेव्हा कॉलेजला असताना इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फिअर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फिअर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्स घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीनअप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही

0: काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन, अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपरमध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतायत, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची, त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये. कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेवियरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक, सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतात रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतात, तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचं.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याचं एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला, त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात. आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी, तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जुडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीन अप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आहे आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्टमध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाहीयेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शनमध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच, आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
0: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मान्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जाताय सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकंच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही, इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळं सगळं प्लास्टिक खाली आणावं. आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आत्ता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस त्याच्याबद्दल, त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस, तर

0: वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडस काही.
1: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसऱ्या ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं, ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीमकडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिविडिंग करायची आहे, पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्समध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्समध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे लाल बिंदी नावाचा. मेन्स्युरल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतं. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत, तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालं, वर्षापेक्षा जास्त झालं, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही, तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही, ते असंच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
0: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
1: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय, दॅट्स व्हॉट आय थिंक, की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या, की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये, पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याचं आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
0: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला, किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
1: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला, ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा.

0: तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितले तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये, तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्र मैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
0: हो धन्यवाद उत्कर्ष, तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं. आणि प्लास्टिक बॅग बँडे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे की योग्य ठिकाणी, जसं की ते डस्टबिनमध्ये पोहोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिनमध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का. हो ना ग, आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
2: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
1: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

0: इंटरनेशनल प्लास्टिक बैग बैन डे च्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद आताच आपण युवावाणी या युवक मित्रांच्या कार्यक्रमामध्ये ऐकला.
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राने तो सहक्षेपित केला.

श्रोते हो, आता एक महत्वाचं निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत, क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे के लिए आणि कालिया. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे कळवू शकता. एसएमएस पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94225617141. एफएम वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. श्रोते हो, आता मराठी मिश्र गीतांचा आनंद आपण घेऊया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांची भक्तिरचना डॉ वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

अष्टविनायक या चित्रपटातली ही भक्तिरचना आपण ऐकली. गायली होती डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी. रचना होती मधुसूदन कालेलकर यांची, तर संगीत होतं अनिल अरुण यांचं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात सौमित्र यांचं भावगीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: अवी

0: मोशन की पार्टी कब दे रहे हो?
1: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
0: क्यों?
1: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
4: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण? काय ग, नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
5: पाणी उकळून छान प्यावं।
4: ए काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला। बरं का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तू शिकवतोय ना?
4: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
3: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
6: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। मराठी मिश्रगीतांचा आनंद आपण घेत आहात। श्रोतहो, बाहेर पावसाचं वातावरण झालंय, काही ठिकाणी पाऊसही पडतोय आणि अशा या वातावरणात जैत्रे जैत या चित्रपटातलं हे गीत आपल्या मनात येणं साहजिक आहे। चला तर मग ऐकूयात जैत्रे जैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कळत नाही पण आवडतं।
1: संगीतातील नादमाधुर्य मात्र मनाला भुरळ पाडतं।
0: घराणेदार बंदिशी, चीजा, रचनांमधून उलगडणारं रागसंगीत असो की
1: चित्तवृत्तीला शांत करणारं, मनाला एकाग्र करणारं रागसंगीत असो,
0: भावसंगीतातील चित्रपट गीतांमधील नादमाधुर्यातून भेटणारं रागसंगीत,
1: सूर, ताल, लय या संगीतमय नक्षत्रमालेचे आपण सर्वच स्वरयात्री।
0: कला क्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून रागसंगीत उलगडणारा आपला नवीन कार्यक्रम
1: स्वरयात्री प्रत्येक शनिवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्र।

मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कामापुरता मामा या चित्रपटातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, कामापुरता मामा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि याबरोबरच मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत.
1: जय गणेश. आज संकष्टी चतुर्थीला पूजन गणरायाचे नारळ दुर्वा लाल फुलासोबत उकडीचे मोदक अन्नपूर्णाचे
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे
2: अन्नपूर्णा मिठाई.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
6: वर्क फ्रॉम होम,
7: हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.
10: राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते 5:30 भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
11: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
12: पण तू कसं ओळखलंस?
11: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
13: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत क्रांती, नसीब, लावारिस, एक दूजे के लिए आणि कालिया. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता. SMS पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग वाट कसली बघताय. SMS द्वारे कळवा तुमच्या मनातली गाणी आणि सहभागी व्हायला विसरू नका. आज रात्री ठीक 10 गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. श्रोते, आता हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया संत तुलसीदास यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संत तुलसीदास यांची भक्ती रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फैज अन्वर यांचं पॉप गीत सोनू निगम यांच्या स्वरात. संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी मिश्र गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात जोधा अकबर या चित्रपटातलं गीत, गायलंय सोनू निगम आणि मधुश्री यांनी। रचना आहे जावेद अख्तर यांची तर संगीत आहे यार रहमान यांचं।

जोधा अकबर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलेलं अनिल पांडे यांचं गीत. संगीत आहे संदेश शांडिल्य यांचं.

0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या ते ही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
4: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
5: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं, श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
6: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.

श्रोताहो, याबरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 झालेत. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000,000 स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृह विभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत. कार्यपद्धतीत बदल करावेत. साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते.

0: सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब

0: ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत.
2: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
3: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
2: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
3: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
2: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
3: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
2: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
3: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
2: भारतातलं 3रं महाराष्ट्रातलं 1लं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
3: कुठं आहे ते?
2: विजापूर रोड इंचगिरी मठासमोर कुबेर कॉम्प्लेक्स 1ला मजला युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर.
3: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.

श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात आज बाजारभाव, कृषी सल्ला याबरोबरच आपण ऐकू शकाल. महाविस्तार ऍप याविषयी डॉ विशाल वैरागकर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद. त्यानंतर रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री ठीक 9:00 मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊ शकाल.

त्यानंतर रात्री ठीक 9:15 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत, क्रांती, नसीब, लावारिस, एक दूजे के लिए आणि कालिया. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94225617141. तेव्हा आज रात्री

त्यानंतर रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तर श्रोतेहो, अशी होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची राणी, तुमचीच सोलापूर आकाशवाणी.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सव्वा सात वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरु केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी

0: यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून दोन दोन तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं

असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई

0: उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत, क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे के लिए आणि कालिया। या 5ही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता। SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41। तेव्हा नक्की तुमच्या मनातली गाणी आम्हाला कळवा आणि सहभागी व्हायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात गुजारिश या कार्यक्रमात।

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. विधिमंडळ समालोचन आताच आपण ऐकलं.

श्रोत्यांनो, संध्याकाळचे 7:30 झालेत. आता प्रसारित करत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, गावकरी मंडळात कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948, अर्थात 3 जुलै 2026. गावकरी मंडळ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. प्रति 100 पेंड्यांसाठी आंबाडी भाजी 300 ते 600 रुपये, बीट 1500 ते 2000 रुपये, कारली 2000 ते 5000 रुपये, वांगी 500 ते 2000 रुपये, कोबी 700 ते 1700 रुपये, ढोबळी मिरची 2000 ते 4000 रुपये, गाजर 1000 ते 5000 रुपये, फ्लॉवर 480 ते 1600 रुपये, चिकू 3500 रुपये, गवार 2000 ते 5500 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 700 ते 1600 रुपये, काकडी 500 ते 5000 रुपये, सीताफळ 3000 ते 15000 रुपये, लसूण सुका 6000 ते 16200 रुपये, घेवडा 6000 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी साकवत 400 ते 1000 रुपये, मिरची हिरवी 1000 ते 3000 रुपये, पेरू 500 ते 3300 रुपये, गुळ पिवळा 1151 ते 4200 रुपये, जांभूळ 3000 ते 10000 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी कांदापात 1000 रुपये, भेंडी 800 ते 3000 रुपये, लिंबू 500 ते 3000 रुपये, मका लाल 2425 ते 2430 रुपये, आंबा 1000 ते 2500 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 700 ते 1700 रुपये, कांदा लाल 100 ते 3200 रुपये, अननस 1000 ते 3000 रुपये, डाळिंब 1000 ते 20000 रुपये, बटाटा 950 ते 1100 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा 500 रुपये, तांदूळ मसुरा 3565 ते 7065 रुपये, दोडका शिराळी 1000 ते 3500 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 400 ते 1300 रुपये, ज्वारी मालदांडी 3870 ते 4400 रुपये, सोयाबीन 6500 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 300 ते 600 रुपये, टोमॅटो 200 ते 2200 रुपये, कलिंगड 500 ते 1400 रुपये, गहू शरबती 2610 ते 4000

40,000 रुपये। तर श्रोतेहो, हे होतं सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पावसाळी हवामानामध्ये करपा भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा सातत्यानं होत असतो, त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असतं। मात्र या काळामध्येच विशेषतः जुन्या आणि मृत लाकडांचं प्रमाण अधिक असलेल्या द्राक्ष बागांमध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो। या किडीची आळी खोडात खोलवर शिरण्याआधीच ती शोधून तिचा नायनाट करणं यासाठी आवश्यक असतं। एकदा का ही आळी आतमध्ये शिरली की तिचं नियंत्रण करणं अत्यंत कठीण होतं। त्यामुळे बागायतदारांनी खोडकिडीच्या तिन्ही प्रजाती ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। या खोडकिडीचा प्रौढ बागेमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर दिसू लागतो आणि तो संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत आपल्याला दिसतो। सुरुवातीला पानांवर तो बसतो, काड्यांच्या साली कुरतडतो, खोड ओलसर झाली की त्यावर अंडी देखील घालतो। या अंड्यातून निघालेली आळी ही खोडावर पोखरत आत शिरते। ही आळी जवळपास संपूर्ण वर्षभर खोड पोखरत मोठी होते। मोठी आळी खोडाच्या आतमध्येच कोशावस्थेमध्ये जाते। तब्बल एक वर्षानंतर खोडकिडीचा प्रौढ खोडाबाहेर येतो, तो पुन्हा खोडावर अंडी घालतो। हा खोडकिडा लाँग हॉर्न बिटल सारखाच दिसत असला तरी आकारानं तो छोटा असतो। सर्वसाधारणपणे गडद चॉकलेटी किंवा काळ्या रंगाचा तो असतो। हा कीटक द्राक्षवेलीवर असलेल्या मृत लाकडातूनच म्हणजेच डेडवूडमधून आत शिरतो। आत शिरल्यानंतर बाहेर भुसा फेकत नाही, परंतु सुकलेल्या भागाच्या शेजारचे चांगले खोडसुद्धा हळूहळू खराब करतो, आतल्या आत स्वतःची वाढ करतो। वेलीवर डेडवूड नसलं तर हा वेलीवर खोडात जाऊ शकत नाही। याच्या नियंत्रणासाठी वेलीवर डेडवूड होऊ न देणं आणि डेडवूड झालंच तर ते नियमितपणे काढून टाकणं हाच यावरील अगदी खात्रीशीर आणि प्रभावी उपाय आहे। आपल्या बागेमध्ये फार जास्त डेडवूड झालेला असल्यास द्राक्षाच्या बागेमध्ये रिकट करून तिची पुन्हा उभारणी करणं यासाठी जरुरीचं ठरतं।

0: मंडळी कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकला. गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया महाविस्तार ऍप याविषयी डॉक्टर विशाल वैरागकर यांची जयपाल खेडकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील कृषी विस्तार शिक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर विशाल वैरागकर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकरी बांधवांसाठी नवीन जे ऍप कार्यरत केलंय महाविस्तार ऍप या नावानं, तर याविषयीची सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर विशालजी, आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओत आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: महाविस्तार ऍप जे आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं आपल्या खास शेतकरी बांधवांसाठी विकसित केलं म्हणता येईल किंवा कार्यरत केलंय, तर ते ऍप म्हणजे नेमकं काय?
2: शेतकरी बंधूंनो, विशेष करून आज आपण पाहतोय हा जे 21वं शतक जे आहे हे तंत्रज्ञानाचं आधारित आहे, तर त्यामध्ये आपली शेती सुद्धा आहे. शेती सुद्धा आज आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाठीमागे राहिलेली नाहीये. त्याच अनुषंगाने आज आपल्याला माहित आहे की मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍप आहेत, नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी, मार्केटिंग आपण करतच असतो. त्याच अनुषंगाने आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील हे महाविस्तार AI म्हणजे ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्या आधारित हे ऍप महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे.
1: अच्छा, मग नेमकं हे ऍप जे आहे महाराष्ट्र शासनाचं ते कोणत्या भाषेमध्ये आहे?
2: यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या भाषा आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा राज्यामध्ये बोलल्या जातात, तर केवळ इंग्लिश किंवा मराठी असं न देता तर त्यात भाषेचा देखील विकल्प आहे. शेतकरी आपल्या भाषा निवडू शकतात.
1: बरोबर.
2: आणि आपली जी मातृभाषा आहे मराठी, यामध्ये देखील तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे.
1: बर, मग हे ऍप आता नेमकं शेतकऱ्यांना कशासाठी उपयोगी आहे?
2: आज आपण पाहतो की शेतकऱ्यांचं जी शेती आहे ही विशेष करून ही हवामानावर ती

0: अवलंबून आहे. शेतीमध्ये होणारे जे काही बदल आहेत हवामानानुसार त्या
1: अनुषंगाने
0: आपल्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अडचणी येत असतात. त्याच अनुषंगाने आपण पाहतो कीड रोग असेल त्याचं सुद्धा प्रमाण त्या वातावरणानुसार पावसामुळे बदलत राहतं. तसेच पद्धतीने आपण पाहतो की ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारभावासाठी सुद्धा झगडावं लागतं किंवा जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने त्यांना बियाणं किंवा तयार झालेलं जे आपलं माल आहे तो विकावा लागतो. तर त्याच अनुषंगाने बाजारभाव असेल, पीक व्यवस्थापन असेल, कीड व रोग असेल, हवामान अंदाज असेल, या सर्वांच्या घटकांना एकत्रित करून या ऍपमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
1: बर, सध्या आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक ऍप जे काही कार्यरत आहेत पाहतो, मग प्रत्येक ऍपची अशी स्वतःची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात, तसं मग या ऍपची मुख्य वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील?
0: आपल्याला माहित आहे की आपला शेतकरी स्मार्टफोन वापरतोय, परंतु त्याच्याकडे भाषेचं किंवा इंग्लिश किंवा भाषेचं थोडंसं ज्ञानाची थोडीशी अडचण येऊ शकते. सर्व शेतकऱ्यांना ती लागू होत नाही. त्याच अनुषंगाने हे जे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित ज्याला आपण एआय म्हटलेलं आहे त्यात चॅटबोट नावाचं एआय यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले शेतकरी व्हॉइस मेसेज असेल किंवा टाईप करून प्रश्न विचारू शकतात.
1: बरोबर,
0: कशा पद्धतीचं मी कोणतं पीक लागू शकतो, मला कशा पद्धतीचं किडीचं व्यवस्थापन करू शकतो, तर मी काय सल्ला घेऊ शकतो, हा जो सल्ला आहे बऱ्याच वेळा आमच्या सारख्या तज्ञांना शेतकरी फोन करून विचारत असतात. तर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी या ऍपमधूनच त्यांच्या प्रश्नांची बरेचसे निरसन या ऍपच्या माध्यमातून होणार आहे.
1: बरोबर,
0: सोबतच मी जसं सांगितलं की हवामानाचा अंदाज मागच्या 4-5 दिवसाचा काय होता त्या आधारे पुढे काय राहणार आहे याचं सुद्धा आपल्याला या ऍपच्या माध्यमातून समजणार आहे. हे सुद्धा एक चांगलं वैशिष्ट्य आपण या ऍपच्या माध्यमातून समजू शकतो. यासोबतच आपल्याला माहित आहे की बाजारभावासाठी सुद्धा शेतकऱ्यांना मालामध्ये बऱ्याच वेळा फसवणूक होत असते, परंतु एकाच प्लॅटफॉर्मवरती किंवा एकाच ऍपमध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बाजार समितीमध्ये काय भाव होता तो या ऍपच्या माध्यमातून समजणार आहे. ते देखील या ऍपचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. जसं मी सांगितलं की पिकाबद्दलचं काही लागवड असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड नियंत्रण असेल,
1: हा
0: जो पीक सल्ला आहे हे सुद्धा या ऍपच्या माध्यमातून एक चांगलं वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं.
1: बरोबर,
0: आणि सोबतच आपल्याला माहित आहे की नवीन काही माहिती असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, प्रशिक्षण असेल, याविषयी देखील आपल्याला या ऍपच्या माध्यमातून आपल्याला फायदा होणार आहे. सोबतच आपण पाहतो की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंतर्गत जे काही योजना आहेत त्या योजनांना अर्ज करण्यासाठी देखील यामध्ये सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे ह्या ऍपच्या माध्यमातूनच देखील या शासकीय योजनांचा लाभ आपले शेतकरी घेऊ शकतात.
1: म्हणजे एकंदरच महाविस्तार ऍप हे अतिशय उपयुक्त असं ऍप ठरलंय. मग हे ऍप कोणी विकसित केलंय?
0: ज्यावेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ज्याला आपण एआय म्हणतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, परंतु शेतीमध्ये सुद्धा त्याची आवश्यकता आपल्या कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाला याची जाणीव होती. त्या अनुषंगाने आपल्या भारतामध्ये सर्वप्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने केला आणि महाराष्ट्र शासनाचं जे कृषी विभाग आहे त्यासोबतच आपल्याला माहिती ही पोकरा योजना आहे ती महाराष्ट्र शासनानेच आणलेली आहे. एक स्टेप फाउंडेशन आहे. या सर्वांच्या सहकार्याने आपल्या शेतकऱ्यांसाठी हे खास ऍप विकसित करण्यात आलेलं आहे.
1: बरं, आता एआय जी काही तंत्र प्रणाली आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या अलीकडच्या काही वर्षांमध्ये सुरू झालेला आपण पाहतो, यावरच आधारित हे जे ऍप आहे, मग हे महाविस्तार ऍप नेमकं कधी सुरू झालं?
0: या ऍपची सुरुवात या वर्षी म्हणजे साधारणपणे मे महिन्यामध्येच, साधारणपणे 21 मे 2025 रोजी आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते हे ऍप आपल्या राज्यासाठी समर्पित करण्यात आलं आणि आपल्या शेतकऱ्यांना किंवा आमच्यासारखे जे काही तज्ज्ञ मंडळी असतील किंवा कृषी विभागात काम करणाऱ्या जे काही व्यक्ती आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगल्या पद्धतीचं उपयोगी हे ऍप सुरू करण्यात आलं.
1: मग नेमका आता या ऍप सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे?
0: यामध्ये जर आपण पाहिलं की आपण जसं म्हटलं की शेतकऱ्यांना ज्या काही आपल्या भोवतीचे काही माध्यम आहेत, आज आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा आपण जे वर्तमानपत्र म्हणतो या माध्यमातून सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती भेटत असते. परंतु ही माहिती वेगवेगळी न जाता किंवा एकाच माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सशक्त बनवता येईल, ज्याला आपण डिजिटल माध्यम म्हणतो, ते देण्याचा प्रयत्न आणि सोबतच आपल्या शेतीसाठी जी काही माहिती मी जसं सांगितलं बाजारभाव असेल

0: एक सल्ला असेल किंवा हवामानावर आधारित काही सल्ला असेल, हे सर्व एका क्लिकवर देण्यासाठी हे ऍप आणण्याचा एक उद्देश सर्वात महत्वाचा होता.
1: बरं, आपली ही चर्चा किंवा ही जी मुलाखत आमचे शेतकरी बंधू ऐकत आहेत आणि त्यांना जर आता हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं असेल तर ते नेमकं कसं घेता येईल?
0: हा पण महत्वाचा प्रश्न आहे की आपण माहिती पाहतो किंवा वाचतो, परंतु हे ऍप कसं वापरायचं किंवा कसं डाऊनलोड करणं किंवा त्याला कशा पद्धतीचं कार्यान्वित करणं हे आपल्याला एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये जर आपण पाहिलं की प्रत्येक साधारणपणे जे आपले अँड्रॉइड फोन आहेत ज्याच्यामध्ये गुगल प्ले स्टोअर गेल्यानंतर आपल्याला हे ऍप मोफत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यासाठी मी आपल्या महाराष्ट्र शासनाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. त्यासोबतच या प्ले स्टोअरवरून एक लिंक आपल्याला मिळेल महाविस्तार ए आय ऍप अशा नावाने, तर त्या पद्धती त्या ऍपवर किंवा त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पुढे लिंक ओपन होईल आणि आपण ते डाउनलोड करू शकतो आणि त्याचा आपण वापर करू शकतो.
1: बरं, आता हे महाविस्तार ऍप जे आहे हे वापरल्यानं शेतकरी बांधवांना नेमके कोणकोणते फायदे होणार आहेत?
0: यामध्ये जर आपण पाहिलं, मी सांगितलं की ही माहिती जी आहे प्रत्येक भागात होणारी जी आपली पिकं असतील त्याच्यामध्ये फळझाडं असेल किंवा आपल्याकडे लागणारं तृणधान्य असेल, तेलबिया पिकं असतील, या सर्वांची माहिती ही सहज आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ऍपच्या माध्यमातून झालेला आहे.
1: बरं,
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की आपली जी मातृभाषा आहे मराठीमध्ये सहजपणे सोप्या पद्धतीने दिलेली माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे. आणि यामुळे काय होणार आहे की शेतकरी हा ठरवू शकतो की मी कोणत्या प्रकारचं बियाणं लावू शकतो, कोणत्या वाण घेऊ शकतो, याला सहज निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्याला हे सहजता किंवा एक सोपी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
1: बरं,
0: आणि सोबतच आज आपल्याला माहिती आहे की हवामानात जे काय बदल होतात त्या अनुषंगाने आपल्याला शेतकऱ्यांमध्ये शाश्वत पद्धतीने कशी शेती करायची त्याचं मार्गदर्शन मिळून आणि त्याचा वापर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये करणं आवश्यक आहे, याच्यासारखे बरेचसे फायदे आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोबतच आज आपण पाहतो की ज्यावर शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना बाहेर जावं लागतं किंवा कोणाची तरी मदत घ्यावी लागते, तर हे जर साध्या पद्धतीचं जर आपण पाहिलं याचा फायदा असा आहे की त्या ऍपच्या माध्यमातून शेतकरी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात. कोणकोणत्या योजना आहेत त्या योजना त्यांना तिथे समजणार आहेत, याच्यासारखे फायदे आहेत. आज आपण बाजारभावाबद्दल बोलतो, परंतु बाजारभावाचं जर पाहिलं आपण तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यांमध्ये आपला जो शेतकरी जे पीक घेतोय त्या पिकाचा काय भाव होता तो मागच्या 15 दिवसाचा असेल, 1 महिन्याचा असेल, तर जवळपास 1 दिवसापर्यंत मागील 1 दिवसापर्यंतची अपडेटेड माहिती ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होणार आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतकऱ्यांना माहीत असतं की मार्केटमध्ये भाव नाहीये, मग आता आपला प्रश्न निर्माण होतो की आपण तयार झालेला जो माल आहे हा माल कुठे ठेवायचा,
1: हो ना,
0: मग याच्यासाठी आपल्या शासनाचे काही गोडाऊन आहेत.
1: बरोबर,
0: त्या गोडाऊनमध्ये सुद्धा आपण आपला शेतकरी माल ठेवू शकतो, त्या मालासाठीची माहिती सुद्धा या ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मागच्या तारखेपर्यंत या गोडाऊनची कॅपॅसिटी किती होती, त्याची साठवण क्षमता किती आहे, ती कितपत गोडाऊन भरलेलं आहे आणि कुठल्या गोडाऊनला किती जागा उपलब्ध आहे, ही सुद्धा माहिती ह्या ऍपच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे हे ज्या काही मी गोष्टी सांगितल्या याच्यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटावं लागायचं, फोन करावं लागायचे, हे सगळं त्याच्यातून ह्या एका साधारण ह्या महाविस्तार ऍपच्या माध्यमातून एका क्लिकवरती आपल्या मोबाईलमध्ये आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.
1: बरं, आता एकंदरच समजा हे ऍप शेतकरी बांधवांना डाऊनलोड करायचंय आणि त्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स तुम्ही सांगितले, विकल्प आहेत, तर ह्या सगळ्यांबाबत एक थोडक्यात माहिती कशी द्याल?
0: यामध्ये जर आपण पाहिले जे नवीन हे ऍप आहे हे डाऊनलोड करण्याबद्दल जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांबद्दल किंवा ज्या काही स्टेप आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी एक थोडक्यात सांगतोय की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना देखील हे वापराबद्दल एक सहजता आणि सोप्या पद्धतीने ते करू शकतात.
1: बर,
0: यातला जो पहिला टप्पा जो आहे तो हे ऍप सर्वात प्रथम आपल्याला डाऊनलोड करणे,
1: हो ना,
0: की ज्यामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर महाविस्तार AI ह्या आपल्या सर्च इंजिन मध्ये गेल्यानंतर आपण टाकलं की आपल्याला त्या ठिकाणी ही लिंक भेटेल आणि त्या लिंकवरती आपण गेल्या

0: नंतर इन्स्टॉल या बटणावर क्लिक केलं की आपण पहिला टप्पा जो आहे की ऍप डाउनलोड करण्याची जी पहिली प्रोसेस आहे ही आपण पूर्ण केली असं समजूया.
1: बर,
0: आता याच्यामध्ये हे ऍप डाउनलोड केल्यानंतर दुसरा जो टप्पा या ठिकाणी किंवा दुसरी जी पायरी आहे यामध्ये जी आहे की या ऍपमध्ये नोंदणी किंवा आपण ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतो ते करणं गरजेचं आहे. हे ऍप उघडल्यानंतर आपल्याला भाषा निवडीमध्ये मराठी आणि इंग्लिश आपल्या ह्याच्यानुसार दाखवते. याच्यामध्ये आपण मराठी भाषेचा जर विकल्प निवडला आपण तर तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे.
1: बरं,
0: सोबतच आपल्याला एक मोबाईल क्रमांक जो आपण वापरतो तो मोबाईल क्रमांक द्यायचा आहे.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं ओटीपी येतो त्या पद्धतीचं ह्याचं सत्यापन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं म्हणतात ते याच्यातून होणार आहे. नंतर त्याला शेतकऱ्यांना यामध्ये आपलं स्वतःचं नाव असेल, आपला जिल्हा असेल, तालुका असेल आणि शेतीची जी काही माहिती आहे त्याच्याकडे होणारी जी काही पिकं होतात त्याची ही माहिती याच्यामध्ये टाकायची आहे.
1: बरं,
0: ती केल्यानंतर आपल्याला सबमिट असं म्हणायचं आहे. अशा पद्धतीने हा जो दुसरा टप्पा किंवा दुसरी पायरी या ठिकाणी पूर्ण झाली असं आपण समजूया.
1: बर,
0: तिसरा जो टप्पा आहे किंवा तिसरी जी पायरी आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं की पहिल्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी डाउनलोड केलेलं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये शेतकऱ्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण केलेलं आहे. आता वापरण्यासंबंधीचा जो तिसरा जो टप्पा आहे की ह्याला प्रश्न कसे विचारायचे याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपल्या मुख्य स्क्रीनवरती एआय चॅटबोट नाव दिसेल.
1: बर,
0: त्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना मराठी भाषेमध्ये आपला प्रश्न टाईप करायचा आहे.
1: बरोबर,
0: जसं की आपण म्हणू शकतो की बा ऊस सारखं जर पीक जर असेल तर त्याच्यात खत कसं वापरायचं,
1: बरोबर
0: कोणतं वापरायचं, उद्या माझ्या गावचे हवामान कसे राहील की बाजारभाव आपल्या पिकाबद्दल किंवा आपण जो ऊस घेतलेला आहे त्याचा काय होता, हे जर असे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला ह्या एआयच्या माध्यमातून लगेच काही सेकंदांमध्ये आपल्या स्क्रीनवरती दिसणार आहे.
1: बरोबर,
0: अशा पद्धतीचं हे प्रश्न विचारण्याची ही चॅटबोर्ड एआय चॅटबोर्डचे एक पर्याय आहे त्याच्या माध्यमातून हे तिसऱ्या टप्प्यात दिलेलं आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यानंतर पुढची जी पायरी आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं हवामान आणि बाजारभाव या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत.
1: बरोबर,
0: आणि या दोन्ही गोष्टींमध्ये शासनाचा किंवा कृषी विभागाचा असेल किंवा कृषी विद्यापीठाचा ह्याच्यामध्ये काहीही कंट्रोल नाहीये, नियंत्रण आपल्याकडे नाहीये. म्हणून की हवामान काय होतं किंवा काय राहणार आहे हे जरी आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर समजलं तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे.
1: बरोबर,
0: त्याच अनुषंगाने की आपला जे गाव आहे ते गाव निवडल्यानंतर आपल्या गावाचा कोणत्याही भागात किंवा काय हवामान होतं हे आपल्याला त्याच्यात समजणार आहे. त्याच्यामध्ये पुढील काही दिवसांचं तापमान असेल किंवा पाऊस असेल किंवा वाऱ्याचं वेग असेल याची माहिती सहज आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यातून भेटणार आहे.
1: बरोबर,
0: आणि दुसरा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजारभाव. कारण की आपल्या शेतकरी आपल्याला माहित आहे किती पिकवायचं हे शेतकऱ्यांमध्ये आपल्या स्पेशलायझेशन आलेले किंवा शेतकरी जास्त जास्त उत्पादन घेऊ शकतात. परंतु जी विकायची वेळ ज्यावेळेस येते किंवा विक्री करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपले शेतकरी कुठेतरी कमी पडतात. म्हणूनच बाजारभाव हा जो महत्वाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे की आपल्या एपीएमसीमध्ये किंवा जी बाजार समिती आपल्या तालुक्यामध्ये किंवा जवळची असेल तिचे काय भाव होते कालपर्यंतचे हे या ऍपच्या माध्यमातून समजणार आहे. जेणेकरून शेतकरी निर्णय घ्यायला सोपं जाईल की मी कोणत्या बाजार समितीमध्ये जाऊ शकतो आणि कुठे आपला हा माल विकू शकतो.
1: बरोबर,
0: हा एक महत्वाचा टप्पा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजून पुढचा एक पाचवा टप्पा असा आहे की आपल्याला माहित आहे की पीक सल्ला असेल की कशा पद्धतीचं पिकामध्ये येणारे अडचणी असेल, कीड असेल, लागवडीबद्दल असेल किंवा नियंत्रण जे काय आहे कीड रोगींबद्दलचं असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींबद्दलचं जे इत्यंभूत मार्गदर्शन आपल्याला ह्या पीक मार्गदर्शन म्हणून जो टप्पा आहे याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे.
1: बरं,
0: त्याच्यासोबतच पुढचेही दोन काही महत्वाच्या बाबी आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की जो पुढचा एक टप्पा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे त्याला सहावा टप्पा आपण म्हणू शकतो की शेतकऱ्यांना मिळणारी जी काही वेगवेगळी माहिती असतील, इन्फॉर्मेशन असेल किंवा प्रशिक्षण असेल याविषयी याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
1: अच्छा,
0: जेणेकरून सोबतच कृषी विभागांच्या काही योजनांशी सुद्धा शेतकरी याच्यामध्ये जोडला जाईल अशा पद्धतीची याच्यामधून महत्वाची सगळी माहिती देण्यात आलेली आहे.
1: बरोबर,
0: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे ही कुठल्याही खासगी कंपनी किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाने जे काही आपले शासकीय संस्था असतील, महाराष्ट्रातले चारही कृषी विद्यापीठ आहेत, तो सोबतच काही संशोधन संस्था आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठीच काम करणारे आहेत,
1: बरोबर
0: त्यांच्याकडून घेतलेली जी शास्त्रीय माहिती आहे त्याच आधारावरती हे ॲप किंवा हे

0: माहितीचा स्रोत देण्यात आलेला आहे, जेणेकरून ही माहिती शेतकऱ्यांना अचूक विश्वासार्थ आणि अद्यावत कशी मिळेल याची काटेकोरपणे काळजी आपल्या शासनाने याबाबत विशेष करून घेतलेली आहे.
1: तर नक्कीच डॉक्टर विशालजी, खरंच अत्यंत आपण म्हणू शकू की बहुउपयोगी आणि शेतकरी बांधवांचं सर्वांगीण विकास करणारं असं हे ऍप आहे. तर आज आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं जे विकसित केलेलं महाविस्तार ऍप आहे याविषयी अगदी सखोल अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबाबत आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेह, महाविस्तार ऍप याविषयी डॉक्टर विशाल वैराकर यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात अरे संसार संसार या चित्रपटातलं हे गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. रचना आहे विठ्ठल वाघ यांची तर संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: उपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ विजापूर रोड जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-67-17-24-18.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
0: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
0: मोबाईल 98-50-33-88-07.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91-72-710-499.
3: अहो काका, मिठाई काय वाटताय?
2: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.

0: श्रोत्यांनो, गावकरी मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसो

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18. जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य

0: करणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 991-922-848.
1: FM बँड 103.4 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील। तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील। तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लगझॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील। गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं। पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले। तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले। दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले। त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत। त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे। असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत।

0: उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंटन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम

0: मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीसह हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77192922255.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मिलेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दगडी चाळ या चित्रपटासाठी हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

दगडीचा या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात नटसम्राट या चित्रपटासाठी विभावरी जोशी यांनी गायलेलं कवी कुसुमाग्रजांचं गीत. संगीत आहे अजित परब यांचं.

मराठी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात जोगवा या चित्रपटासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रद्धेह जोगवा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. रात्रीचे 8:30 झाली आहेत. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. रचना हे गुरु ठाकूर यांची तर संगीत आहे अर्थातच अजय अतुल यांचं.

पोस्टर गर्ल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया दुनियादारी या चित्रपटातलं हे गीत सचिन पिळगावकर यांच्या स्वरात.

कट्टा सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अशक्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्य, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आज रात राउंड ऑफ 32 के मैच में ऑस्ट्रेलिया का मुकाबला मिस्र से होगा। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत।
2: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर।
3: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात।
2: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात।
3: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात।
2: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर। मोबाईल 930-978-1512।
3: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315-156।
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
4: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4। मोबाईल 95-79-790-940।
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
6: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
7: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
2: मोबाईल 93-72-14-44-34।
1: श्रोते हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया। आज आपण गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या काही सुमधुर गीतांचा आनंद घेणार आहोत। सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनीच गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत। संगीत आहे अजय अतुल यांचं।

0: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
1: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
0: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
1: नाही ना.
0: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस. आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
1: अरे पण कुठे करू?
0: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
1: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
0: अगदी बरोबर. फोन नंबर माहिती आहे ना?
1: 73-85-81-85-55.
0: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
1: सीर सलामत तो पगडी 50.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
1: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
0: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
1: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
0: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
1: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
0: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
1: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
0: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
1: कुठे आहे ते?
0: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
1: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
2: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
3: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर, सोलापूर.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
6: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:16 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आता विविध भारतीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोतेहो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो.

श्रोता होत्या म्हणतात ना, काही गाणी फक्त ऐकण्यासाठी नसतात तर ती पुन्हा एकदा जगण्यासाठी असतात. दिवसभराचा थकवा विसरून जेव्हा तुम्ही श्रोते रेडिओ समोर बसता तेव्हा ते सुंदर सूर तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. आणि आजही आपण अशाच एका सुंदर प्रवासाला निघणार आहोत आजच्या गुजारीच्या कार्यक्रमात. आजच्या गुजारीसाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे के लिए आणि कालिया. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे कळवू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचा 94-22-65-17-41. चला तर मग श्रोते हो, वाट कसली बघताय, लवकरात लवकर मोबाईल उचला आणि सांगा तुमच्या मनातली गाणी आम्हाला आणि सहभागी व्हा गुजारीच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, खरं तर आजचे जे आपण 5 चित्रपट निवडलेले आहेत ते 1981 प्रदर्शित झालेले आहेत. 1981 जो काळ असेल किंवा ओव्हरऑलच तो 80s 90s जो काळ असेल तेव्हा थिएटर्स बाहेर हाऊसफुलचे बोर्ड असायचे, कॅसेटचे रेकॉर्ड जोरात वाजायचे आणि गाण्यांमधले ते जे शब्द आहेत ना ते थेट काळजाला भिडायचे. आणि आज त्याच सुवर्ण काळाची जादू आपण पुन्हा अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या गुजारीच्या कार्यक्रमात. बघूयात श्रोत्यांनी कोणत्या गाण्यांना पसंती दिलेली आहे. सर्वात आधी ज्या चित्रपटातील गाण्याला श्रोत्यांनी पसंती दर्शवलेली आहे तो चित्रपट आहे एक दुजे के लिए. आणि पहिले श्रोते आहेत प्रथमेश कासारजी उत्तर सोलापूरवरून. नमस्कार प्रथमेशजी, नमस्कार आकाशवाणी सोलापूर. माझ्या होणाऱ्या जीवनसाथीसाठी वैष्णवीसाठी आणखीन काही दिवसांनी आम्ही दोघे एक दुजे केले होणार आहोत. विवाह बंधनात आम्ही अडकणार आहोत आणि आमच्या प्रेमाच्या प्रवासाला आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीला हे गाणं प्रेमाने मी माझ्या होणाऱ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो, डेडिकेट करू इच्छितो. प्रथमेश कासारजी, तुम्हाला आणि तुमच्या होणाऱ्या पत्नीला वैष्णवीजींना तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. क्या बात है. पुढचे श्रोते जे आहेत ते आहेत हरी खताडे शेळगीवरून. शेळगीचे हे श्रोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणार भीमनगर, आंबे चिंचोळी, तालुका पंढरपूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसतीये. यानंतर आपले नियमित श्रोते विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भावनीपेठ, सोलापूर. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत खूप संगीत, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, इथून विकासवाले, रुपालीवाले, पियालीवाले, अंजलीवाले आणि समस्त वाले परिवार, वाले आणि माळी परिवार माफ करा. यानंतर साहेबराव श्रीमंत आठवले मोहळ रेल्वे स्टेशनचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत आदर्श गाडे, शार्वी गाडे, वेदांत गाडे, साहिल गाडे आणि समस्त गाडे परिवार, मुक्काम पोस्ट 22, तालुका माढा, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. श्रोते गुजारिश हा एसएमएस वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आणि एक दुजे के लिए या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे त्या श्रोत्यांचं नाव आपण बघत आहोत. त्यानंतरचे पुढचे श्रोते आहेत शशिकांत शेळके आणि प्रियंका शेळके, कोणेरी, तालुका मोह, जिल्हा सोलापूरचे हे श्रोत्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. श्रोते तुम्ही 94-22-65-17-41 या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएस द्वारे आपल्या गुजारीश आपल्या फरमाईश आम्हाला कळवू शकता. आजचे 5 चित्रपट आहेत क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे के लिए आणि कालिया.

तर शशिकला नरसिंह माळगे लष्कर सोलापूरच्या श्रोत्या. पुढचे श्रोते आहेत सुनील शिंदे, वर्षा शिंदे, पाकणी तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहेत. श्रोतो, एसएमएस द्वारेच तुम्ही आपल्या फरमाईश किंवा गुजारिश मेसेज करायच्या आहेत. व्हॉट्सअप मेसेज कृपया कोणीही करू नये, एसएमएस द्वारेच आपण मेसेज करावा ही नम्र विनंती. यानंतर डॉक्टर पंडित माळी आणि समस्त माळी परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळ वेढ्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आपल्याला दिसते. पुढचे श्रोते आहेत अजमेर महबूब शेख आणि समस्त शेख परिवार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते. यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे.

यानंतर पुढचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वरून अमोघ सिद्ध वनमाने, रोहित नरेंद्र देवेंद्र स्वप्नाली, सौंदर्य वनमाने आणि सोमनिंग महादेव वनमाने यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूरचे हे श्रोते. यानंतर नांदेडवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाश जैन. प्रकाशजी, आपलं गुजारिश या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. गोपाळ राजपूत जुनी मिल इथले हे श्रोते यांनी आपली पसंत या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर कलावती शिंदे, विशाल, केतन, ऋतुजा, माधवी शिंदे, काशीलिंग जेऊर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंत या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. विराज कुंभार, अमृता कुंभार, दीक्षा कुंभार, अवनी कुंभार आणि आजी आजोबा हत्तूरचे हे श्रोते आहेत. सिद्धाराम हिरेमठ, गौरीशंकर बिराजदार, सचिन एटकळे, मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंत या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर वैशाली आमले, दिगंबर आमले, वारद चाळ सोलापूरचे हे श्रोते. पुढचे श्रोते आहेत दत्ता कदम, भांबेवाडी तालुका मोहळ सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंत या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. गुजारिश कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत सुतारजी. भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूरचे हे श्रोते यांनी या गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवले दिसते. यानंतरचे पुढचे श्रोते आहेत सर्वदे परिवार लातूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात एक दुजे के लिए या चित्रपटातील हे गाजलेलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या चित्रपटाबद्दलचा एक अतिशय सुंदर किस्सा आहे, मी तुम्हाला या गीतानंतर ऐकवेनच. ऐकूयात हे गीत.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10:15 आणि 35 सेकंद झालेली आहेत. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे एक दुजे केले या चित्रपटाचा एक किस्सा आहे आणि तो किस्सा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती एस पी बालसुब्रमण्यम हे नाव दाक्षिणात्य किंवा दक्षिण भारताचे महान गायक म्हणून आपण त्यांना सगळ्यांना ओळखतोच. पण त्यांनी याच चित्रपटामधून हिंदी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं होतं. आणि किस्सा असा आहे की संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला एसपींच्या हिंदी उच्चाराबद्दल म्हणजे अॅक्सेंटबद्दल थोडी शंका होती. मात्र दिग्दर्शक के बालचंदर आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी चित्रपटात कमल हसन यांच्या पात्राला तमिळ भाषिक दाखवलं होतं आणि त्यामुळे जेणेकरून एसपींचा तो दाक्षिणात्य लहेजा गाण्याला अधिक जिवंत आणि नैसर्गिक बनवेल आणि तो जास्ती उठून येईल असं दिग्दर्शक के बालचंदर यांचं म्हणणं होतं. आणि शेवटी तसंच झालं आणि या चित्रपटातील जवळपास सगळीच गाणी एवढी हिट झाली आहेत की आजही आपण त्या गाण्यांचा तेवढाच आनंद इथे घेत आहोत. गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजचे 5 चित्रपट आपण निवडले आहेत. क्रांती, नसीब, लावारिस, एक दुजे केली आणि कादिया. या 5ही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएसद्वारे कळवू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक मी पुन्हा सांगतोय 94-22-65-17-41. बघूयात पुढे क्रांती या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला दर्शवलेली आहे. तर पहिले श्रोते आहेत, क्रांती या चित्रपटातील गाणी खूप छान आहेत, मला त्यातली गाणी खूप आवडतात असं म्हणतायत मोहन आजबे तामदर्डी तालुका मंगळवेढावरून. अगदीच मोहनजी, आणि तुमच्या आवडीची गाणी ऐकवण्यासाठीच आम्ही इथे आहोत. यानंतर पुढचे श्रोते आहेत अश्विनी गोसावी, प्रसाद गोसावी, लतिका गोसावी आणि समस्त गोसावी परिवार दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली दिसते. यानंतर समृद्धी, प्रमोद भालेराव, राहणार कुरुडवाडी यांनी आपली पसंती कळवली. त्याबरोबरच त्यांचे वडील प्रमोद भालेराव यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत. समृद्धीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढचे श्रोते आहेत रजक मुल्ला, चंद मुल्ला, सय्यद शेख, रुक्साना शेख, शयनाथ शेख, टिकेकरवाडी सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडके आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. हर्षल अनंतराव कुलकर्णी धाराशिवचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. क्रांती या चित्रपटातील गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपल्या पसंती कळवलेली आहे त्या श्रोत्यांची नावं आपण घेत आहोत. ऋषिकेश खताडे, अंजना शेळगी सोलापूरचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत नामदेव वाघमारे, सौंदर्णे तालुका मोह जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली दिसते. त्यानंतर महादेव खोचरे भोयरे तालुका मोह जिल्हा सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. शशिकांत मधुकर कुंभार डोणगावचे हे श्रोते यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर पुढचे श्रोते आहेत शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे आणि समस्त सोनुळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मराठवाड्याचे हे श्रोते यांनी आपली पसंती आपल्याला कळवली. त्यानंतर आपले नियमित श्रोते वरद, संजय, विलास, स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवार मुक्काम पोस्ट पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिवचे हे श्रोते. पुढे बघूयात पुढे ज्यांनी आपल्याला एसएमएस तिथे स्क्रीनवर दिसतो ते आहेत मुक्काम पोस्ट शिनवगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरवरून गणेश शिंदे, सिद्धेश्वर शिंदे आणि त्याबरोबर असे लिहितात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम एक नंबर असतात, धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रम चालू असताना कृपया कोणीही कॉल लावू नयेत, एसएमएसद्वारे आपल्या पसंतीची गाणी आम्हाला कळवावीत. कॉल गेल्यामुळे इथे तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात आणि कार्यक्रमात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे कृपया ही नम्र विनंती आहे की एसएमएसद्वारेच आपण आपली मनपसंत गाणी आम्हाला कळवायची आहेत. यानंतर पुढचे श्रोते आहेत भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूर. यानंतर या श्रोत्यांनी आपलं नाव

नाव लिहिलेलं नाहीये. यांच्या दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक आहेत 6462. यांनी आपली पसंती या चित्रपटासाठी कळवली दिसतीये. कृपया श्रोते आपलं नाव, पत्ता आणि कोणतं गाणं आपल्याला ऐकायचंय असा लिहून मेसेज करा, जेणेकरून आपलं नावही इथे घेतलं जाईल. पुढचे श्रोते आहेत अजमेर मेहबूब शेख आणि समस्त शेख परिवार, मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते. अविनाश हरिचंद्र कारंडे कामती बुद्रुक तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवली आहे. त्यानंतर जाकीर मुलाणे, सुमया मुलाणे, सुभान मुलाणे, समीर मुलाणे, सलमा मुलाणे, मुमताज, दिलशाद, नसीर, चाचा चाची आणि समस्त मुलाणे परिवार. फुलचिंचोळी तालुका पंढरपूरचे हे श्रोते, यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर नामदेव बाबर माणेगाव सांगोल्याचे हे श्रोते आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात क्रांती या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात. शब्द आहेत संतोष आनंद यांचे, तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

क्रांती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर वळूयात पुढे नसीब या चित्रपटासाठी. ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहेत, बऱ्याच श्रोत्यांच्या प्रतिक्रिया या गीतासाठी दिसत आहेत, बघूयात. पहिले श्रोते आहेत राणी पंडित गवळी आणि समस्त गवळी परिवार तामदर्डी तालुका मंगळवेढ्याच्या या श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर संस्कार सुतार प्रतीक सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. यानंतर शिवलिंग कोळी, अंजली कोळी, विभूती कोळी, मुक्काम पोस्ट हगलूर तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर पूजा आणि समस्त सर्वदे परिवार लातूरच्या या श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट रानवसले तालुका उत्तर सोलापूर इथून संघपाल गजघाटे, मोनिका गजघाटे, स्वयं शिवम श्रेयस विराज आणि आई आणि समस्त गजघाटे परिवार यांनी आपली पसंती नसीब या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत नांदेडवरून प्रकाश जैन यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. युनुस पठाण टाकळी सिकंदर तालुका मोहळचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर रूपा हबीब, करण ऋतिका, गोपाळ हबीब आणि समस्त हबीब परिवार ताई चौक स्वागतनगर सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी तालुका पंढरपूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे.

पुढचे श्रोते आहेत शिवाजी पुजारी, सुजाता पाटील, संदीप पुजारी, सानवी पुजारी, सुवर्णा पुजारी, सूरज पुजारी आणि समस्त पुजारी परिवार पत्रकार नगर मंगळवेढ्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर पांडवांची पोफळी तालुका मोहोळचे आचारी गोपाळ कोळी यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड, साई गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार ओम रेडिओ श्रोता संघ नांदेडचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली दिसते. यानंतर श्री विजयकुमार पुजारी, सुमन पुजारी, प्रशांत पुजारी, कल्पना पुजारी, अश्विनी पुजारी, मुक्काम पोस्ट खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगलीचे हे श्रोते आहेत. आकाशवाणीच्या गुजारिशा कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर संघमित्रा श्रोता संघ पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर आणि अर्पिताशी यांनीही आपली पसंती या गीतासाठी कळवली. त्याबरोबरच ते म्हणतात गुजारिशा कार्यक्रम रविवारी पण याच वेळेत प्रसारित करावा ही आमची विनंती आहे. जयरामजी, आपले विविध कार्यक्रम 10 वाजता आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतो ज्यामध्ये हॅलोचा समावेश असतो, लावण्यरंग हा कार्यक्रम असतो आणि जुन्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम असतात. त्यामुळे रविवारी सुद्धा गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम 10 वाजता आपण प्रसारित करत असतो, त्याचाही आनंद आपण घेऊ शकता. पुढचे श्रोते आहेत. नमस्कार, मी सुयश खुने, राहणार सुलेर जवळगे, तालुका अक्कलकोट, आणि मी तुमचे सर्व कार्यक्रम ऐकतो असं ते म्हणतात. धन्यवाद सुयशजी. पुढचे श्रोते आहेत प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके, रोहिदास चौक, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. पंढरपूरचे बरेच श्रोते आपल्या इथे जोडलेले दिसतायत आणि आषाढी वारीचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि पंढरपुरात नक्कीच तयारीही चालू झालेली असणार आहे आणि तो जो काही माहोल असेल तो तिथला नक्कीच ते वातावरण खूप भक्तिमय आणि प्रसन्नदायी असणार आहे. आणि आषाढी येते म्हणल्यावर आकाशवाणी सोलापूरचेही काही विशेष कार्यक्रम आपण आणणार आहोत. एक विशेष मालिकाही सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होईल. यानंतर पुढचे श्रोते आहेत समाधान रामचंद्र जाधव, कोंडी तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते. यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूयात नसीब या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचं गीत आहे तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

स्वतः नसीब या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतर लावारिस या अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती दर्शवलेली आहे ते श्रोते आहेत लक्ष्मी कुंभार, प्रीती कुंभार, शांताबाई कुंभार, सुप्रिया कुंभार, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके, रोहिदास चौक, पंढरपूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर समाधान गाडे, मुक्काम पोस्ट, बावी तालुका, माढा, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत टिकेकरवाडी सोलापूरवरून रजक मुल्ला, चंद मुल्ला, सय्यद शेख, रुखसाना शेख, शहनाज शेख, समाधान रामचंद्र जाधव, कोंडी तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर दत्ता कदम, भांबेवाडी तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. महेश कुंडलिक पाटील राहणार येणकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते. पुढचे हे श्रोते आहेत अंकोली तालुका मोहोळवरून कड्याप्पा पवार, शुभम पवार आणि रोहन पवार यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर वैशाली आमले वारदचाळ सोलापूरच्या या श्रोत्या यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. पुढचे श्रोते आहेत सुनीता, विनया, मृणाली, भूमी, परी, पाटील, सैफुल सहे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे या गीतासाठी. चला तर मग श्रोते हो ऐकूयात लावारिस या चित्रपटातलं हे गीत अमिताभ बच्चन यांच्या स्वरात. संगीत आहे आनंद कल्याणजी आनंदजी यांचं.

लावारिस या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. खरं तर श्रोतेहो हे गाणं मूळचं एक पारंपरिक उत्तर भारतीय लोकगीत आहे, आता जे आपण गाणं ऐकलं ते. आणि अमिताभ बच्चन हे अगदी उत्तर भारतीय, स्वतः उत्तर भारतीय असल्यामुळे लहानपणीपासूनच त्यांच्या घरात होळीच्या दिवशी त्या होळीच्या कार्यक्रमात हे गाणं ते ऐकायचे, ते गायचे. आणि त्यांनीच दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना हे गाणं चित्रपटात घेण्याची गळही घातली होती. या गाण्याचे दोन व्हर्जन होते, एक व्हर्जन म्हणजे जे आता आपण ऐकलं ते अमिताभजींच्या आवाजातलं, आणि दुसरं गायलं होतं नुकतंच पद्मश्री पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्या अलका याज्ञिक यांनी. आणि त्यावेळी त्या नवोदित होत्या, पण या गाण्यामुळे त्यांच्या करिअरला खरी गती मिळाली होती म्हणायला काही हरकत नाही. वळूयात पुढे, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमच्या सोबत ऐकू जा रिषा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर कालिया या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला दर्शवलेली आहे ते श्रोते आहेत गणेश शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, मुक्काम पोस्ट शिनवगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. सिद्धाराम हिरेमठ, वीरेश संगमेश आणि समस्त हिरेमठ परिवार, इटकळे मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर नांदेडवरून प्रकाश जैन यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. संस्कार संस्कृती गवळी आणि समस्त गवळी परिवार, तांदर्डी तालुका मंगळवेढ्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर रावळगाव परभणीचे हे श्रोते आहेत मराठवाड्यावरून, यांनी आपलं नाव लिहिलेलं नाहीये पण मोबाईल क्रमांकाचे, दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक आहेत 6701, यांनी आपली पसंती कालिया या चित्रपटातील या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर विष्णू मिस्किन, ऋतिका आरव, वाणी आणि समस्त मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानीपेठ सोलापूरचे हे श्रोते. साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी राधानगरीचे हे श्रोते, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. शशिकला नरसिंह माळगे, लष्कर मधून आपल्यासोबत या जोडल्या गेलेल्या आहेत, यांनीही आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर शशिकांत शेळके आणि प्रियंका शेळके, कोन्हेरी तालुका मोहळचे श्रोते, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणार भीमनगर, आंबे चिंचवड तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर डॉक्टर पंडित माळी आणि समस्त माळी परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत शशिकांत शेख, माफ करा, साहेबराव श्रीमंत आठवले, मोहळ रेल्वे स्टेशनचे हे श्रोते, यांनी आपली पसंती आपल्याला कळवली. त्यानंतर गोपाळ राजपूत आणि समस्त राजपूत परिवार, जुनी मिळ चाळ चाळ यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर अविनाश हरिश्चंद्र कारंडे, कामटी बुद्रुक तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते, यांनी आपली पसंती आपल्याला या गीतासाठी कळवलेली आहे.

चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती कळवली आहेत ते श्रोत्यांची नावं. पुढच्या श्रोता आहेत रेणुका नलावडे, पूजा नलावडे, कृष्णा नलावडे, माढा जिल्हा सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेले दिसते. श्रोत्या, खरं तर रात्रीची ही जी वेळ आहे ती शांत वेळ नेहमीच मनाच्या खूप जवळ असते, कारण या वेळेत आपण स्वतःसाठी जगतो असं मला वाटतं. आणि अशात जर आकाशवाणी सोलापूरचे सूर सोबतीला असतील तर दुधात साखरेचा योग आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि आज तुमच्याच मनातली गाणी लावण्याचा प्रयत्न आपण इथे करत आहोत. पुढचे श्रोते आहेत कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर गणेश शिंदे यांनी आपली पसंती आपल्याला कळवली. त्याबरोबर असं म्हणतात, मी आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम ऐकतो आणि सर्वच कार्यक्रम खूप चांगले असतात. धन्यवाद गणेशजी. समृद्धी प्रमोद भालेराव कुरुडवाडीच्या या श्रोत्या आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर हर्षल अनंतराव कुलकर्णी धाराशिवचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसतीये.

या बरोबरच पुढचे श्रोते आहेत समीर कुलकर्णी जुना विडी घरकुल सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर विठ्ठल बाबासाहेब माने, स्नेहा माने, गुरुनाथ माने, अकलूज माळशिरसचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. विकास बागल, दत्तात्रय बागल, राजश्री बागल आणि समस्त बागल परिवार करमाळाचे हे श्रोते आहेत. आपलं गुजारीच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर पुढचे श्रोते आहेत पल्लवी सर्वदे, नामदेव सर्वदे, रुपाली जाधव, रणजित निंबाळकर इस्लामपूरचे हे श्रोते आहेत. यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर नितीन वाघमारे, बसवेश्वर कोरे, ज्योती कोरे आणि समस्त कोरे परिवार जेऊरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. चला तर श्रोते हो मग ऐकूयात कालिया या चित्रपटातलं हे किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं तर रचना आहे मजरू सुलतानपुरी यांची.

श्रोत्याहो, कालिया या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आता वेळ झाली आहे या कार्यक्रमात आपली थांबण्याची. श्रोत्याहो, तुम्ही नेहमीच आकाशवाणी सोलापूरच्या सगळ्याच लाईव्ह कार्यक्रम असू देत किंवा सगळ्याच कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देत असता आणि आजही तुम्ही तेवढाच भरघोस प्रतिसाद याही कार्यक्रमाला दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. ज्या श्रोत्यांच्या फरमाईश किंवा ज्या श्रोत्यांचे एसएमएस आज इन्क्ल्यूड करून घेऊ शकलो नाही त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या गुजारिशच्या भागात आम्ही नक्की आपली दखल घेऊ ही आम्ही शाश्वतीही देतोय त्याबरोबरच. आणि याबरोबरच शेवटी साजा आता मी म्हणेन, यादो का ये हसी कारवा अब यही थमता है, मगर सुरू का ये रिश्ता कभी कहां कम होता है. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी मोड पर, भूल न जाना आना, बस यही आखरी गुजारिश है. याबरोबरच मी तुमचा रेडिओ मित्र यश गोसावी गुजारिशच्या कार्यक्रमातून आपली रजा घेतोय. धन्यवाद, नमस्कार.